रामकृष्ण हरी, तुमच्या दिसण्यात सुधारणा करण्याचा अगदी कमी खर्चाचा पर्याय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरच हास्य होय. कारण जगात काहीच अजरामर नाही, अगदी तुमच्या चिंता सुद्धा. म्हणून आनंदाने जगा, त्यासाठी इतरांना दोष देण्यात वेळ घालू नका. त्यावेळेत स्वतः सुधारणा करा. भाग्यात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका, कारण प्रयत्नाचा वाटा हा 100% असतो. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. माणूस जन्मापासून अनेक टप्प्यांवर अपेक्षांच्या भोवऱ्यात अडकत जात असतो आणि जसजशा अपेक्षा पूर्ण होतात तसा नव्याने निर्माणही होतात. याच अपेक्षा अवाक्याबाहेर गेल्या तर त्याचं ओझ होऊन माणूस कोलमडण्याची शक्यता असते. म्हणून अपेक्षा ह्या आपल्या क्षमतेच्या प्रमाणातच असाव्यात. राम.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 13 सप्टेंबर हा दिवस मन, विचार आणि इतिहासातील बलिदानाच्या दृष्टीने अत्यंत विशेष मानला जातो. आंतरराष्ट्रीय सकारात्मक विचार दिन. नकारात्मकतेच्या गर्तेतून बाहेर पडून प्रत्येक संकटात आशेचा किरण शोधण्याची प्रेरणा देण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. सकारात्मक विचार ही केवळ एक सवय नाही, तर मनाचं आरोग्य उत्तम ठेवण्याचं सर्वात मोठं औषध आहे. आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन. जगभरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गोड हास्य फुलवणाऱ्या चॉकलेटचा आज जागतिक दिवस. प्रसिद्ध हर्षी चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्षी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस जगभरात गोडवा वाटण्यासाठी पाळला जातो. क्रांतीवीर जतीन दास यांचा बलिदान दिन. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लाहोर तुरुंगात राजकीय कैद्यांच्या हक्कासाठी भगतसिंग यांच्यासोबत तब्बल 63 दिवस अखंड अन्नत्याग उपोषण करून देशासाठी प्राणांचे बलिदान देणारे थोर क्रांतिकारक जतीन दास यांचा आज स्मृतिदिन. अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी आपल्या अढळ निश्चयानं ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडलं होतं. आज अथांग जिद्दीने उद्योग उभा करून संपूर्ण संपत्ती अनाथांसाठी देणाऱ्या एका महामानवाची जयंती आहे. मिल्टन एस हर्षी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असणाऱ्या द हर्षी कंपनीचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर मिल्टन हर्षी यांची आज जयंती. एकामागून एक सलग अपयश आल्यानंतर सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि पुढे जाऊन अब्जावधींची संपत्ती अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी दान करून त्यांनी माणुसकीचा आदर्श उभा केला. आजचा मनभावन सुविचार. आज सकारात्मक विचार दिन आणि क्रांतीवीर जतीन दास यांच्या बलिदानावरून घेतलेला एक नितांत सुंदर विचार. सकारात्मक विचार करणं म्हणजे माझ्या आयुष्यात कधीच वाईट घडणार नाही असा भ्रम बाळगणं नाही, तर परिस्थिती कितीही बिकट असली तरी मी त्यातून हसतमुखाने मार्ग काढेल हा स्वतःच्या आत्मशक्तीवर असलेला अढळ विश्वास असतो. आणि आजची बोधकथा. अमेरिकेतल्या एका साध्या मुलाला लहान वयातच शाळा सोडावी लागली. त्याने वयाच्या 18व्या वर्षी कन्फेक्शनरी बनवण्याचं काम शिकून स्वतःचं पहिलं दुकान सुरू केलं. पण अवघ्या काही वर्षात ते दुकान दिवाळखोरीत निघालं. त्याने खचून न जाता दुसऱ्या शहरात जाऊन दुसरा कारखाना सुरू केला. तिथे सुद्धा तो पूर्णपणे अपयशी ठरला. नातेवाईक आणि मित्रांनी त्याला नालायक ठरवलं आणि म्हणाले, तू कधीच काहीच करू शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाहीस. पण त्या तरुणाने स्वतःच्या विचारांवर संशय घेतला नाही. त्याने सकारात्मक राहून आपल्या चुकांचा अभ्यास केला. ताज्या दुधापासून स्वादिष्ट चॉकलेट बनवण्याचं नवीन तंत्र शोधलं आणि तिसऱ्यांदा स्वतःची कंपनी सुरू केली. त्या कंपनीचं नाव होतं हर्षी. त्याचे चॉकलेट संपूर्ण जगात लोकप्रिय झाले. पण खरी कमाल तर पुढेच झाली. जेव्हा त्याच्याकडे अथांग संपत्ती आली तेव्हा त्याने आपल्या पत्नीच्या साथीने हर्षी इंडस्ट्रियल स्कूल सुरू केलं आणि स्वतःची जवळपास संपूर्ण संपत्ती त्या शाळेला दान केली, जेणेकरून हजारो अनाथ मुलांना मोफत शिक्षण आणि घर मिळू शकेल. तात्पर्य हेच, आयुष्यात अपयश हा शेवट नसतो. जर तुमच्या मनात जिद्द आणि सकारात्मक विचार असेल तर अपयशाच्या कडू अनुभवात सुद्धा उद्याचं गोड यश मिळू शकतं. तेव्हा श्रोते हो, आठवडाभराच्या कामाचा ताण, चिडचिड किंवा कटुता आज मनातून पूर्णपणे काढून टाका. कुटुंबासोबत छान वेळ घालवा. आज एखादा छोटासा चॉकलेटचा तुकडा किंवा घरातला कोणताही गोड पदार्थ आपल्या माणसांसोबत आनंदाने वाटून खा. कोणाशीही बोलताना 2 गड शब्द वापरा आणि शब्दांमधील गोडवा नात्यांना दीर्घायुष्य देत असतो. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या समाधानी विचारात आणि सकारात्मक वृत्तीत असते. जोपर्यंत तुमचं मन शांत आणि आनंदी आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग, मनात क्रांतीवीर जतीन दास यांच्या निश्चयाची ताकद आणि रविवारच्या सुट्टीचा गोड उत्साह बाळगून आपल्या दिवसाची एकदम छान
सुरुवात करूया आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत.

0: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनो, घर म्हटलं की नुसत्याच भिंती आणि वरून छत अशी आपली संकल्पना नसते। घरामधील माणसामुळं घर बनतं आणि त्याचबरोबर घराच्या आजूबाजूनं किंवा घराच्या जवळ शोभिवंत झाडं जर असतील तर खऱ्या अर्थानं घराला घर पण येतं। तर या घरासाठी शोभेची जी झाडे आहेत त्याविषयीची संकल्पना, त्यांची काळजी आणि घरातील काही कुंड्या याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। शोभेची झाडे व्हरांड्यात, दिवाणखान्यात, गॅलरीत, गच्चीवर अशा ठिकाणी लावली जातात। ही झाडे पडवी, पायऱ्या, जिना, दाराजवळ, भिंतीजवळसुद्धा लावता येतात। खिडकीत शोभेच्या कुंड्यासुद्धा ठेवता येतात। बोन्सायची झाडं जी असतात ती व्हरांड्यात किंवा गॅलरीत अशा ठिकाणी लावता येतील की ज्या ठिकाणी ती प्रकर्षानं लक्षात येतील। शोभेच्या झाडाची निवड करताना क्रोटॉन्स, एकेलिया, एरलिया, रंगीत कोलियस, इरॅन्थियम अशा वेगवेगळ्या प्रकारचे पाम्स, रबर प्लॅन्ट्स अशा प्रकारची झाडांची निवड केली जाऊ शकते। फोकस प्लॅन्ट, ज्याला आपण लक्षवेधक झाडं असं म्हणतो, रबर प्लॅन्ट, ख्रिसमस ट्री, तुळस यासारखीसुद्धा झाडं आपण त्याच्यासाठी निवडू शकतो। अर्थात शोभिवंत झाडं किंवा घरासाठी लागणारी शोभ्यांची झाडं जी आहेत ती निवडताना तज्ञांचा सल्ला घेऊन आपण निवडली पाहिजे। आणि कुंड्यात किंवा वाफ्यात मोगरा, अबोली, चिनी, गुलाब, कर्दळ अशा निरनिळ्या प्रकारची झाडं आपल्याला, याशिवाय मग जरबेरा आहे, कार्नेशन आहे, या प्रकारच्या झाडं किंवा मग ज्या वेली म्हणतो आपण, जाई आहे, जुई आहे, चमेली आहे, यांची आपण निवड करू शकतो। पण या झाडांची निवड करताना आपल्याला काही काळजीसुद्धा घ्यावी लागते। झाडांना पाणी प्रमाणशीर दिलं गेलं पाहिजे, आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी दिल्या जाऊ नये। कोणतेही झाड सूर्यप्रकाशाशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे झाडांना सूर्यप्रकाश मिळायलाच पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे। इनडोर प्लॅन्टलाही कमीत कमी 3 तास सूर्यप्रकाश लागतो हे सुद्धा आपण नोंद घेतली पाहिजे। गच्चीमध्ये जेव्हा आपण झाडं लावतो तर प्रखर सूर्यप्रकाशापासून त्याचं संरक्षण होण्याकरता 50% किंवा 75% प्रतीचे शेड नेट्स आपण जर वापरले तर ते फार चांगलं राहील। झाडे असलेल्या कुंड्या, वाफे, बागे नियमित तणमुक्त ठेवली पाहिजे आणि कुंडीतील झाडांना आपण झाडीने पाणी जे आहे ते आवश्यकतेनुसार द्यायला पाहिजे। या कुंड्यांचा जेव्हा विषय निघतो तर कुंड्या आपण दरवर्षी किंवा 1 वर्षाआड बदलणं आवश्यक आहे। कुंडीतील माती अति कोरडी किंवा अति ओली असताना झाड काढलं नाही पाहिजे। कुंड्या बदलताना कुंड्या बदलण्याचे काही फायदे असतात। झाडाच्या जाड, जुन्या वाकड्या, तिकड्या व गर्दी करणाऱ्या मुळ्या कापल्या जातात, त्यामुळं आपण कुंड्याचा बदल आवश्यक समजतो। झाडांना नवीन खत आणि माती मिळते। कुंडीतील झाडांना पुनर्जीवन त्याच्यापासून मिळते आणि एका झाडापासून अनेक झाडं आपण कुंड्या बदल करत असताना तयार होऊ शकतात। तर ही काही महत्त्वाची पायाभूत माहिती आहे जी आपण ठेवली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या घराकरता शोभिवंत झाडाची निवड करून त्यांची काळजी घ्यायची, कुंड्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निवड करताना काळजी घ्यायची। आणि याशिवाय अधिक माहिती जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषयविशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि त्या अनुषंगानं माहिती घेऊन नंतरच शोभिवंत झाडाचं नियोजन करा। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानस शक्ती किंवा विचारशक्ती ही नव्हे. तो मानस शक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे. स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमळ खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही.

गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे. पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही. पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कोणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला आवडता रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे गौरी आणि आपण आज बोलणार आहोत अशा एका विषयावर जो प्रत्येक तरुणांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे युवा शक्ती, मानसिकता आणि जबाबदारी. युवा शक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर जोश, उत्साह, स्वप्न, नवीन कल्पना आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा. पण खरं सांगायचं तर युवकांची खरी शक्ती त्यांच्या वयात नसते, ती त्यांच्या मानसिकतेत असते. आपण काय विचार करतो, परिस्थितीमध्ये आपण कसं वागतो, परिस्थितीकडे कसं पाहतो, अपयश आलं तर पुन्हा उभं राहतो का आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण घेतो की नाही, ह्या प्रश्नांवर तरुणांचं भविष्य ठरतं. आणि म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे, आपली मानसिकता कशी आहे? आपण अडचण आली की म्हणतो का माझ्याच बाबतीत असं का होतं, की आपण म्हणतो ठीक आहे अडचण आहे, यातून आपण काहीतरी नवीन शिकूयात. फरक छोटा वाटतो, पण हाच फरक एखाद्या सामान्य व्यक्तीला आणि एखाद्या यशस्वी व्यक्तीला वेगळं करतो. आजचा युवक खूप वेगाने बदलणाऱ्या जगात जगतोय. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, अक्षरशः महासागर आहे माहितीचा. आपण काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोण्यातही आणि कोपऱ्याची माहिती मिळवू शकतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपल्याकडे माहिती वाढते पण आपली विचार करण्याची क्षमता वाढते का? कारण सोशल मीडियावर एखाद्याचं सुंदर आयुष्य पाहून आपल्याला स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. कोणीतरी गाडी घेतली, कोणीतरी परदेशात फिरायला गेलं, कोणीतरी मोठं यश मिळवलं आणि आपण न कळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागतो. पण आपण हे विसरतो की आपण त्यांच्या आयुष्यातला एक फक्त फोटो पाहतोय, त्याच्या मागचा संघर्ष पाहत नाही. त्यांच्या यशामागच्या अपयशांची आपल्याला माहिती नसते. त्यांनी किती वेळा नकार ऐकला, किती वेळा रडले, किती वेळा पुन्हा सुरुवात केली हे आपल्याला दिसत नाही. म्हणूनच दुसऱ्यांच्या हायलाईटला आपल्या कम्प्लीट लाईफशी कम्पेअर करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे, तुमची क्षमता तुमची आहे आणि तुमचं यशही तुमच्याच पद्धतीने येणार आहे. मित्रांनो, चांगली मानसिकता म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहणं असं नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस चांगला असेलच असंही नाही. कधी अपयश येईल, कधी अपेक्षेप्रमाणे गुण मिळणार नाही, कधी नोकरी मिळणार नाही, कधी एखादं नातं तुटेल, कधी आपल्यावर टीका होतील, तर कधी स्वतःवरच आपण नाराज होऊ. पण चांगली मानसिकता म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीतही स्वतःला सावरण्याची ताकद. मी पडलोय हे मान्य करणं, पण मी संपलोय असं न मानणं हीच खरी मानसिक ताकद आहे. आपण अनेकदा यशस्वी लोकांकडे पाहतो आणि म्हणतो वा किती नशीब आहे, पण खरं तर त्या यशामागे असते ती एक गोष्ट म्हणजे सातत्य. आपण एखादी गोष्ट 2 दिवस करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो. व्यायाम सुरू केला की 2 दिवसात शरीर बदलायला हवं. अभ्यास सुरू केला की लगेच चांगले मार्क्स यायला हवे. नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली की त्यातला आपला महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर हा येतो की याच्यातून आपल्याला पैसे कसे मिळणार आणि लवकर पैसे मिळायला हवेत. पण आयुष्य असं काम करत नाही. बीज लावल्यानंतर लगेच झाड येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि कधीकधी वादळही सहन करावे लागतात. तसंच आपल्या स्वप्नांचं आहे, स्वप्न मोठी असेल तर संयमही मोठा ठेवावा लागतो. आता येऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, ते म्हणजे जबाबदारी. युवा शक्ती आणि जबाबदारी यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शक्ती असेल पण जबाबदारी नसेल तर ती शक्ती चुकीच्या दिशेने जाऊ शकते. आजच्या तरुण फक्त स्वतःसाठी जबाबदार नाही, तो आपल्या कुटुंबासाठी जबाबदार आहे, आपल्या समाजासाठी जबाबदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भविष्यासाठीही तो जबाबदार आहे. पण जबाबदारी म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी करणं नाही, बरं का? जबाबदारी अगदी छोट्या गोष्टींपासून सुरू होते. वेळेवर उठणं, आपले काम वेळेवर पूर्ण करणं, आईवडिलांचा आदर करणं, शिक्षकांचा आदर करणं, आपल्या वस्तूंची काळजी घेणं, रस्त्यावर कचरा न टाकणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणं ही सुद्धा जबाबदारीच आहे. आज आपण सोशल मीडियाबद्दल बोलल्याशिवाय युवा शक्तीबद्दल बोलू शकत नाही. सोशल मीडिया हा वाईट नाही, तो एक साधन आहे.
प्रश्न साधनाचा नाही, आपण त्याचा वापर कसा करतो याचा आहे. मोबाईलमधून आपण ज्ञान मिळवू शकतो, नवीन भाषा शिकू शकतो, नवीन कौशल्य शिकू शकतो, व्यवसायही करू शकतो आणि आपली कला जगासमोर मांडू शकतो. पण त्याच मोबाईलवर आपण तासनतास फक्त स्क्रोल करत राहिलो तर आपला वेळ कोण वापरत आहे? आपण मोबाईलला वापरतोय की मोबाईल आपला वापर करतोय, हा प्रश्न प्रत्येक तरुणाने आपल्या स्वतःला विचारायला हवा. आणखी एक मोठं आव्हान आहे, ती म्हणजे आहे तुलना. त्याचे मार्क्स माझ्यापेक्षा जास्त आले, तिला माझ्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली, त्याचं करिअर सेटल झालं, ती माझ्यापेक्षा पुढे गेली. पण लक्षात ठेवा, जीवन ही शर्यत नाही आहे. प्रत्येकाची सुरुवात वेगळी असू शकते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते आणि प्रत्येकाची क्षमताही वेगळी असते. म्हणून कालच्या स्वतःपेक्षा आपण आज थोडे चांगले झालो का हा प्रश्न स्वतःला विचारा. कालपेक्षा आज एक नवीन गोष्ट शिकलो का? कालपेक्षा आज थोडं जास्त धैर्य दाखवलं का? कालपेक्षा आज माझ्या चुका सुधारल्या का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही पुढे जात आहात. हळू जा, पण स्वतःच्या मार्गावर जा. मित्रांनो, आपल्या मानसिकतेवर आपल्या संगतीचाही खूप मोठा परिणाम होतो. आपण ज्या लोकांसोबत राहतो, जिथे आपण वेळ घालवतो, त्यांच्या विचारांचा परिणाम नकळतपणे आपल्यावर होत असतो. जर तुमच्या आसपासच्या लोक सतत म्हणत असतील हे शक्य नाही, तू करू शकत नाहीस, त्याचा उपयोगही नाही, तर काही काळाने तुम्हालाही ते खरं वाटू लागेल. आणि म्हणूनच तुम्हाला आठवतंय का, जेव्हाही आपण लहानपणापासून मैत्री केलेली असेल तेव्हा आईचं किंवा आपल्या आजीचं हेच म्हणणं होतं की तुमची मैत्री ही चांगल्याच मित्रांसोबत झाली पाहिजे, चांगल्याच मुलांसोबत झाली पाहिजे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयश. आजच्या तरुणांना अपयशाची भीती वाटते, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पहिला नंबर मिळव बरं का, सगळ्यात पुढे राहा, सगळ्यात चांगलं कर. पण नेहमी आपल्याला हेच सांगितलं जातं आणि कोणी आपल्याला हे सांगत नाही की कधी कधी अपयशी होणंही गरजेचं असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे फीडबॅक असतो. ते आपल्याला सांगतं की इथे काहीतरी बदलण्याची गरज आहे. म्हणून एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर स्वतःला अपयशी समजू नका. एखादी इंटरव्ह्यू क्लिअर झाली नाही तर स्वतःची किंमतही कमी करू नका. एखादा व्यवसाय चालला नाही तर पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत ठेवा. एक अपयश तुमची ओळख ठरवत नाही, तुम्ही अपयशानंतर काय करता हे तुमची ओळख ठरवतं. आणि इथेच येते स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता. आपण अनेकदा चूक झाली की कारणं शोधतो, वेळ मिळाला नाही, माझ्याकडे सुविधाच नव्हत्या, मला संधीही मिळाली नाही. काही वेळ परिस्थिती खरंच कठीणही असते, पण प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देत राहिलो तर आपण स्वतःला बदलण्याची संधीच देत नाही. म्हणूनच स्वतःला वाक्य शिकवा. एक वाक्य नेहमी स्वतःशी तुम्ही जुळवून घ्या, ते म्हणजे माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याच हातात आहे, पण आपल्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे नक्कीच आपल्या हातात असतं. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण यासाठी. समजा दोन तरुणांना एकाच परीक्षेत कमी मार्क्स मिळाले. पहिला म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही. आणि त्याच वेळेस दुसरा म्हणतो, माझे मार्क्स कमी आहेत, मला माझी पद्धत बदलावी लागेल. परिस्थिती दोघांची सारखी आहे, पण मानसिकता वेगळी आहे आणि हीच मानसिकता त्यांच्या पुढच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. आजच्या युवकांनी आणखी एक जबाबदारी स्वीकारायला हवी, ती म्हणजे स्वतःचं भविष्य घडवण्याची. आपलं करिअर निवडताना फक्त सगळे काय करत आहेत हे पाहून चालणार नाही. आपण स्वतःला विचारायला हवं, मला काय आवडतं, माझी ताकद काय आहे, मला कोणत्या क्षेत्रात काम करताना समाधान मिळेल, मी कोणतं कौशल्य विकसित करू शकतो. कारण आजच्या जगात फक्त डिग्री पुरेशी नाही, स्किल्स, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, शिकण्याची तयारी या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, शिकणं कधीही थांबवू नका. तुमचं शिक्षण कॉलेज संपल्यावर संपत नाही, तर खरं शिक्षण तिथूनच तर सुरू होतं. आता आपण थोडं समाजाबद्दल पाहूयात. आपण अनेकदा म्हणतो, देशाने बदलायला हवं, समाज बदलायला हवा, व्यवस्था बदलायला हवी. एक प्रश्न आहे, पण आपण स्वतःपासून बदल सुरू केला आहे का? देश म्हणजे फक्त सरकार नाही, देश म्हणजे आपण सगळे आहोत. आपण नियम पाळतो का? आपण सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवतो का? आपण दुसऱ्याचा आदर करतो का?
आपण चुकीची माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती तपासतो का? हा तर आजच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे मित्रांनो. आपण न बघता आणि कोणतीही त्याची सत्यता न तपासता कोणतीही माहिती आली की ती लगेच आपण फॉरवर्ड करून देतो, पण हे आपण तपासतो का असा प्रश्न आपण स्वतःला नेहमी विचारायला पाहिजे. आपण गरजू व्यक्तीला मदत करतो का? जर प्रत्येक युवकाने स्वतःच्या छोट्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या तर समाजात मोठा बदल घडू शकतो. युवा शक्तीचा अर्थ फक्त मोठं काहीतरी करायचं असं नाही आहे. कधी कधी युवा शक्ती म्हणजे एखाद्या मित्राला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवणं, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, घरात आई वडिलांना मदत करणं आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणं. मोठा बदल नेहमी मोठ्या कृतीतूनच होतो असं नाही आहे. छोट्या चांगल्या कृतींचीच मोठी साखळी तयार होते. मित्रांनो, आज मी प्रत्येक तरुणाला एक छोटासा चॅलेंज देते. आज रात्री फक्त 5 मिनिटं स्वतःसोबत बसा, मोबाईल एकदम बाजूलाच ठेवा आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे माझं स्वप्न काय आहे? दुसरा प्रश्न, ते पूर्ण करण्यासाठी मी आज काय करतोय? आणि तिसरा म्हणजे माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मला बदलायला हवी? कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण प्रश्न विचारायला सुरुवात झाली की बदल व्हायलाही सुरुवात होते. आणखी एक गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा, पण फक्त मोटिवेशनवर नाही. कारण मोटिवेशन 2 दिवसाचं असतं, परत तिसऱ्या दिवशी पुन्हा आळस येतो. म्हणून मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. मन असो वा नसो आपण आपलं काम करायचं, मूड असो वा नसो अभ्यास करणं, कोणी कौतुक करो वा न करो मेहनत करत राहणं, हीच शिस्त पुढे जाऊन यशाची सवय बनते. आणि शेवटी, युवा मित्रांनो, तुम्ही देशाचं भविष्य आहात हे आपण नेहमीच ऐकतो, पण माझ्या मते तुम्ही फक्त देशाचं भविष्य नाही तर तुम्ही देशाचं वर्तमानही आहात. आज तुम्ही जे निर्णय घेतात ते उद्याचा समाज तयार करतात, आणि तुम्ही जे शिकतात त्यातून उद्याची कौशल्य निर्माण होतात. आज तुम्ही जी मानसिकता तयार करतात त्यातून उद्याचं व्यक्तिमत्व घडतं. म्हणून आपल्या मनात नकारात्मकता असेल तर तिला प्रश्न विचारा, अपयश आलं तर त्यातून शिका, तुलना करायची असेल तर कालच्या स्वतःशी करा. सोशल मीडिया वापरा पण त्याचा गुलाम होऊ नका. स्वप्न बघा पण त्यासाठी मेहनतही करा, आणि यश मिळालं तर इतरांनाही पुढे घेऊन चला. कारण खरा युवा तो नाही जो फक्त स्वतःचं आयुष्य बदलतो, खरा युवा तो आहे जो स्वतःला बदलतो, कुटुंबाला प्रेरणा देतो, समाजात सकारात्मक बदल घडवतो आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलतो. आपल्या हातात ताकद आहे, आपल्या डोक्यात विचार आहे आणि आपल्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि आपल्या मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्दही आहे. फक्त या सगळ्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मानसिकता सकारात्मक ठेवा, जबाबदारी स्वीकारा, शिकत रहा, पडल्यावर पुन्हा उभे रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आजचा जागरूक, जबाबदार आणि सकारात्मक युवक उद्याचा सक्षम भारत घडवू शकतो. चला, आपल्या युवा शक्तीला फक्त शक्ती न ठेवता तिला योग्य विचारांची, योग्य कृतीची आणि जबाबदारीची दिशा देऊया. याच सकारात्मक विचारासोबत आज मी गौरी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या जबाबदारीपासून कधीही पळू नका. आणि ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मन भावन. धन्यवाद.

0: नमस्कार. बोक्या सातबंडे, भाबडा चिमनराव आणि बालनाट्यातील दृष्ट चेटकीपासून हसवा हस फसवीतल्या 101 सरस 6 भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे दिलीप प्रभावळकर यांच्या मिश्किल मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे. तो निर्मळ मनाचा आहे, धाडशीर वृत्तीचा आहे, वात्र्य पण वांड नाही, खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म. प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सही सलामत बाहेर पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिश्किल नि खट्याळ. बोक्या सातबंड्यांसारखा समानधर्मी भेटला मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उदाहरणच येतं. किशोरांना ते खुदकन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला मस्त घुमवतात. गुगली, हसगत, कागदी बाण व झूम नंतरचं प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे हे झकास पुस्तक प्रसन्न विनोदाचा शिडकाव करणारं. बोक्या हे काही त्याचं खरं नाव नव्हे, लाडाचं नाव, टोपण नाव, पण तेच चिकटलं. त्याच्या खऱ्या नावाचं बारसं उशिराच झालं. त्याच्या आजीनं त्याचं नाव चिन्मयानंद ठेवलं. त्या नावाचा सध्या मात्र फक्त आजीच हाक मारते. बारसं होईपर्यंत त्याला लाडानं काय काय म्हणत, कोणी पिंटू, कोणी लालू, कोणी बाबुल्या अशा तोंडाला येईल त्या नावानं त्याला हाक मारून खेळवीत. अतिशय खेळकर, अत्यंत हुशार, मोठा लब्बाड होता तो. पण तो रडताना मांजरासारखा आवाज काढतो असं त्याच्या चुलत बहिणीच्या लक्षात आलं. म्हणजे बाकीची मुलं ट्याहा ट्याहा रडतात, हा रडताना म्हणे म्याऊ म्याऊ असा आवाज यायचा. मुलगी असता तर मनी माऊ म्हटलं असतं. मुलगा म्हणून ताईनं त्याला बोक्या म्हटलं. तिनं म्हटलं आणि मग सगळेच म्हणायला लागले. आणि बरं का, सातबंडे हे नाव सुमारे 150 वर्षापूर्वी पडलं. आधी वेगळंच आडनाव होतं. बोक्याचे त्यावेळचे पूर्वज अनंतराव मलकापुरात राहत होते. घर, शेती वगैरे छान होतं. त्यांना 7 मुलगे होते आणि 7ही बंडखोर होते. इंग्रजांविरुद्ध त्या 7 भावांनी सतत बंडखोरी केली तेव्हापासून सातबंडे नाव पडलं असावं. किंवा अनंतरावांना त्यावेळच्या इंग्रज धार्जिण्या संस्थानिकांनी तुरुंगात 7 नंबरच्या खोलीत बंद करून ठेवलं होतं. त्यावरून 7 बंदे आणि पुढे 7 बंडे. किंवा अनंतराव मलकापुरात प्रथम आले तेव्हा त्यांच्याकडे 60 बंदे रुपये होते, म्हणून 60 बंदे आणि पुढे 60 बंदेचं 7 बंडे झालं असावं ते असो. पण म्हणजे या पिढीतले वंशज म्हणजे बोक्या सातबंडे. वय 9, हो येत्या जूनमध्ये 10 होईल. त्याच्याच या कथा. प्रत्येक कथेतलं बोक्याचे पराक्रम वाचून मुलामुलींची करमणूक होईलच, पण मोठ्यांचीही होईल. एकूण 3 भागात या कथा आहेत. पहिल्या 2 भागात प्रत्येकी 5, तिसऱ्या भागात 6. हो, पण नुसत्या गमती जमतीच्या पलीकडचं या कथांमध्ये काहीतरी आहे, वाचणाऱ्याला थोडा विचार करायला लावणारं आणि कदाचित अंतर्मुख करणारं. मित्रांनो, A.T. झामरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी या बोक्या सातबंडे पुस्तकाचं अभिवाचन करीत आहे. आपण सर्वांनी आनंद घ्यावा आणि मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी ही अपेक्षा करून सुरू करूया बोक्या सातबंडे, A.T. झामरे माध्यमिक विद्यालय, जळगाव.
1: नमस्कार, मी मृणाल धनंजय सुरवाडे. गुप्त खजिन्याचा शोध. हाऊसिंग कॉलनीत मस्त रंगलेला क्रिकेटचा खेळ अचानक थांबला, बॉल कुणाच्या तरी घरात गेला म्हणून. मग गप्पा रंगल्या, गप्पांचे विषय बदलत गेले, बाकीची मुलं पांगली, तरी बोक्या आणि विनय थांबले होते. काय रे बोक्या, विनय, क्रिकेट का नाही खेळत तुम्ही? मामूने आल्या आल्या विचारलं. खेळत होतो रे, काशीकरांच्या स्वयंपाकघरात गेला बॉल, देत नाहीत ते परत, बोक्या म्हणाला. त्यांच्या आमटीत पडला म्हणे बॉल, विनयने सांगितलं. काशीकरांकडे संध्याकाळी आमटी करत नाहीत. तुम्हाला थाप मारली काशीकरांनी, मामूने माहिती पुरवली. तुला काय माहीत? बोक्याने विचारलं. आमची गंगाबाईच त्यांच्याकडे भांडी घासते. ती सांगत होती, रात्री फक्त चपाती भाजी खातात काशीकर, आमटी भात वगैरे काही करत नाही. मग कसा पडेल आमटीत बॉल? मामू, सकाळची राहिली असेल. विनय, त्यांना आपण खेळलेलं आवडत नाही. सगळ्यांच्या घरी जाऊन सांगणार आहेत. भोक्या, घरी सांगणार होते तर बॉलचे दोन तुकडे कशाला केले विडीवर कापून? विनय, बॉल कापला? मामू, हो, शिवाय घरी सांगणार म्हणजे आई बाबा ओरडणार मला. बोक्या, बोक्या म्हणाला, माझे बाबा नाही ओरडत, आई पट्टीने मारते. बाबा फारच चिडले तर पट्ट्याने, विनयने सांगितलं. विनय, आमचे बाबा म्हणतात हल्ली मुलांना मारत नाहीत, मुलांना बेदम मारायचे दिवस आता गेले. बोक्या म्हणाला, आमच्या घरी अजून हे माहीत नाही. आणि तू काय बोक्या, घरी सगळ्यांचा लाडका आहेस, होय की नाही रे मामू? विनय, मामूने मान डोलावली. आई बाबांचा आहे, आजीचा तर आहेच, दादाचा एवढा नाही, तो माझ्याशी क्वचित प्रेमाने बोलतो. बोक्याने कबूल केलं. तेवढ्यात विनयला शंका आली. बोक्या, आईवर एवढ्या कविता केल्यालत मोठ्या मोठ्या कवींनी, तशी बाबांवर का नाही केली एखादी कविता? अरे, आई आपल्याला अधिक जवळची असते असं मानण्याची पद्धत पडून गेली आहे, बोक्याने सांगितलं. आपल्याला सुई टोचली तर आपण पटकन आई असं म्हणतो, म्हणजे तिचीच आठवण होते दुःखाच्या वेळी. मामू, हे तर काहीच नाही, लढाईत गोळी लागली की मारताना माणूस आ म्हणून पडतो, त्याला आई म्हणायचं असतं, पण तेवढ्यात त्याचा प्राण जातो. बोक्याने माहिती सांगितली, पण मामूला हे मुळीच पटलं नाही. अहे रे, पण इंग्लिश सैनिक कसे आई म्हणतील? ते तोंड न उघडता म्हणत मरतात, मम्मीचा शॉर्ट फॉर्म, विनय म्हणाला. तू कधी पाहिलेस तरी का इंग्लिश सैनिक? मामूने विनयला विचारलं. मी कुठून पाहणार? अरे विनय, आपल्या मुंबईत खूप इंग्लिश सैनिक होते आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी, बोक्याने सांगितलं. मग त्याने दोघांना जवळ बोलवलं. तो पलीकडे अंगुष्टेचा बंगला आहे ना जुना, त्या बंगल्यात त्याचं ऑफिस होतं म्हणे. सगळी संपत्ती त्यात ठेवली होती. बोक्याची ही बातमी ऐकून मग एकदम मामूला आठवलं. बोक्या, तो लंगडा रावजी आहे ना, तो रे म्हातारा माळी, तो म्हणत होता की भारत सोडून जाताना त्यांनी त्या बंगल्यापाशी खूप कागदपत्र आणि फायली जाळल्या म्हणे. निघता

नमस्कार, मी केतन गिरीश पाटील, एटी जांभरे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी. निघताना घाई झाली म्हणून सगळ्या मौल्यवान वस्तू एका पेटारात भरल्या त्यांनी. आणि मी असं ऐकलं होतं की तो पेटारा त्यांनी नेलाच नाही. विनयने असं म्हटल्यावर मामूलाही जोर चढला. तेच तर सांगतोय, रावजी माळी सांगत होता की ते इंग्लिश लोक बंगला सोडत होते तेव्हा तो तिथंच फाटकापाशी गर्दीत उभा होता. खूप सामान नेलं पण त्यात पेटारा नव्हता. बोक्याची आता खात्रीच पटली, म्हणजे त्यांनी तो तिथंच कुठंतरी पोरून ठेवला असणार. शंकाच नको, ते लोक नंतर येणार होते असतील पण त्यांना वेळ मिळाला नसेल. बोक्याने दोघांना जवळ बोलावलं आणि आपला अंदाज बोलून दाखवला. अंदाज नव्हे, त्याला खात्रीच झाली. पुरून ठेवलाय? विनयने विचारलं. नाहीतर कसा ठेवणार, वर टांगून? बोक्या हे म्हणाला खरं, पण त्याला वाटलं एवढा मोठा बंगला, त्याचं केवढं तरी मोठा आवार, नेमका ठेवला तरी कुठं असेल पुरून? विचार करता करता त्याला एकदम आठवलं, एक अगदी म्हातारा ख्रिश्चन माणूस नेहमी अंगुष्ठेच्या बागेत घुसायचा अंधार पडायच्या वेळी, आणि काय करायचा, खणून ठेवायचा, त्याला हाकलून दिलं तरी पुन्हा यायचा. होय रे होय, पिंपळाच्या झाडाखाली खणून पाहायचा. बोक्याने लगेच हेही बोलून दाखवलं. म्हणजे गुप्तधन पिंपळाच्या झाडाखाली असेल? विनयने विचारलं. असेल म्हणजे आहेच, बोक्याने ठामपणे सांगितलं. तिघही काही वेळ गप्प झाले. मग बोक्या म्हणाला, मामू, विनय, माझ्या डोक्यात मस्त कल्पना आली, आपण ते गुप्तधन शोधून काढू. अंगुष्ठी परवानगी कशी देतील? विनयने विचारलं. त्यांना विचारायचं नाही, गुपचूप खणायचं, बोक्याने सांगितलं. बोक्या, पिंपळाचं झाड म्हणजे खालच्या फांदीवर वटवाघळांचा पुंजका लटकलेला असतो ते? मामूने विचारलं. मग मी खूप ठिकाणी वाचलंय, गुप्तधनाच्या आजूबाजूला वटवाघळं असतात. आपल्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं, बोक्या म्हणाला. म्हणजे आपण पिंपळाखाली खणायचं? बाप रे, आवाज नाही का होणार खणताना? विनयने काळजी वाटून विचारलं. थोडा होईल, पण अंगुष्ठ्यांना ऐकू येणार नाही याची काळजी घेऊ आपण, बोक्या म्हणाला. त्या पंकजला घेऊया आपल्यात, मामूने सूचना केली. कशाला? त्याच्याकडे कुदळ, फावडं, गमेलं वगैरे आहे. त्याचा दादा खेड्यात जातो विहिरी खणायला अधूनमधून, मामूने सांगितलं. ठीक आहे, त्यालाही घ्यायला लागणार आपल्यात. नुसती कुदळ कशी देईल तो? कधी भेटायचं मग? विनयने विचारलं. आत्ताच साहसाच्या कल्पनेने तो भारावून गेला होता. अमावस्येच्या रात्री 10 वाजता, अमावस्येच्या रात्रीच धनाचा शोध घ्यायचा असतो, बोक्याने सांगितलं. कधी आहे पण अमावस्या? ते आपापल्या घरी विचारा. रात्री बरोबर 10 वाजता अंगुष्ठ्यांच्या बागेच्या फाटकाबाहेर भेटायचं ठरलं. पंकजला बोक्याने घेऊन यायचं असंही ठरलं. तिघही उठले, सावकाश घरी निघाले. विनय, मामू, कुठंही बोलायचं नाही, गुप्तधनाबद्दल गुप्तता राखा, बोक्याने निरोप घेताना सांगितलं. बोक्याने घरी आल्याबरोबर हातपाय धुतले, गृहपाठ संपवला आणि तो भिंतीवरला कॅलेंडरजवळ गेला. महिन्यांची पानं उलटसुलट करून बघू लागला. बराच वेळ झाला, बोक्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह काही जायना. त्याने कॅलेंडर काढून हातात घेतलं. शेवटी आजीचं लक्ष गेलं. का रे चिन्मयानंदा, कॅलेंडरास बघतोयस मगापासून? सहज ग, सहज. ए आजी, आज कुठला दिवस आहे ग? आज मंगळवार आहे. नाही, तसं नाही, दिवस नाही, रात्र कुठली आहे? म्हणजे रे काय? अगं, म्हणजे चंद्राच्या दृष्टिकोनातून काय आहे? चंद्राच्या दृष्टी काय? नाही, म्हणजे चंद्रकळा असते की नाही? कोण चंद्रकळा? चंद्र लहान होतो, मोठा होतो, त्याप्रमाणे दिवस असतो तो. म्हणजे कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष? हां हां, अगदी बरोबर. तुला हवंय तरी काय? खरं सांगू का आजी? सांगू नको साईबाबांना, पण मला अमावास्या कधी आहे ते हवंय. अमावास्या पर्वा आहे, वाटलंच मला जवळ आली आहे म्हणून. 2-3 दिवसांत येणार असं मी मनाशी म्हटलंच होतं. त्यासाठीच तर मी आता येताना गच्चीवर जाऊन चंद्र बघत होतो. तू कशाला चौकशी करतोय अमावास्या कधी आहे म्हणून? एक महत्त्वाचं काम आहे, मी गुप्ततेची शपथ घेतली असल्यामुळे तुला सांगू शकत नाही. आजी, फक्त अंगुष्ठेच्या बंगल्याच्या भल्या मोठ्या आवारातला पिंपळ एवढंच सांगतो. अंगुष्ठे? म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न ठरलंय म्हणत होती. सुनबाई, तेच ना, ते लग्नाबिग्नाचं मला नाही माहीत, बोक्या असं म्हणून पळालाच. त्याला परवा रात्रीची योजना ठरवायची होती. जमलं तर मामू आणि विनयलाही निरोप पाठवायचे होते.
त्यांनी कॅलेंडर बघण्यात चूक केली तर? आणि विनयकडे तर अमावस्या कधी आहे हे सांगायला आजीही नाही. रात्री जेवण झाल्यावर आईबाबांना साखरपुड्याची बातमी सांगत होती. अंगुष्टेंचं नाव ऐकल्यावर बोक्याने कान टवकारले. बेबी अंगुष्टीचा साखरपुडा थाटात झाला. मुलगा पैसेवाला आहे पण जावयाने बराच हुंडा मागितलाय. म्हणजे सरळ हुंडा नाही, 25 तोळे सोनं, अमेरिकेला जायचायच, राहायचा खर्च किंवा एअर कंडिशन मोटार. अंगुष्टे पाठीमागे शिव्या देत आहेत पण लग्न करून टाकायचं म्हणतायत, अशी बरीच माहिती आईने दिली. पण बोक्याच्या त्या पिंपळाबद्दल काही बोलली नाही. बाबांनी बेबी अंगुष्टेला हे पसंत आहे का विचारलं तर आई म्हणाली तिला लग्नच करायचं नव्हतं, शिकायचं होतं आणखी, पण अंगुष्टींनी सक्तीच केली आहे लग्नाची. एव्हाना बोक्याचं आपल्या बोलण्याकडे लक्ष आहे हे बाबांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी विचारलंच, काय रे बोक्या, तू कसल्या गोष्टी ऐकतोयस? अभ्यास झाला का उद्याचा? हो, तो केव्हाच झाला, शाळेतून आल्याबरोबर केला, बोक्याने सांगितलं. बाबा हसल्याचं बघून त्याला धीर आला. त्यांनी बाबांना दुसऱ्या खोलीत यायला सांगितलं. हात धरूनच घेऊन गेला. हं, काय परवानगी हवी वाटतं कसली? बाबांनी विचारलं. हो, पण घरी प्राणीबिणी काही आणायची नाहीत, तुम्हाला कसलाही त्रास द्यायचा नाही आहे. मग कुणाला द्यायचा आहे? कुणालाच नाही, आम्ही काही मित्र चांदण्या मोजणार आहोत. चांदण्या? कुठल्या चांदण्या? आकाशातल्या. मोजा की? त्यासाठी रात्री एकत्र जमणं आवश्यक आहे. कुठं जमणार? इथंच जवळ

0: रसिका श्रोते हो नमस्कार। आजच्या आपल्या बिनपटाची चौकट या कार्यक्रमामध्ये मी शालिनी केचे अपना सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा सातवा भाग ऐकणार आहोत। मैत्रिणींनो, आपण असं म्हणतो की आयुष्य जगत असताना कधी इथं सावली तर कधी ऊनही खावं लागतं। पण मैत्रिणींनो, बिनपटाची चौकट या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती जोंधळ यांच्या आयुष्यात तर सुख कमी आणि दुःखाची तीव्रता जास्त, पण लेखिकेनं या ऊन सावलीची तमान बाळगता त्या अखंड चालत राहिल्यात। असं म्हणायला हरकत नाही की दुःख म्हणजेच त्यांचं जीवन, हे त्यांच्या आंगवळणीच पडलं होतं। पण अशाही परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण नेटानं पूर्ण केलं। मागील भागामध्ये आपण लेखिकेचं कोल्हापूरच्या छात्रालयात असलेलं वास्तव्य आणि तिथली दिनचर्या आणि सोबतच कठोर शिस्तही अनुभवली। आणि आता पुढे ऐकूयात सातवा भाग।
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट। मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट। लेखन इंदुमती जोंधळे। वाचन स्वर सीमा मोघे। निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे। बिनपटाची चौकट।
2: वसतिगृहाच्या शारदाबाई गायकवाड यांना नुसतं पाहूनच मुली चळाचळा कापायच्या। त्यांचा दरारच तसा होता, उंचा पुरिया धिप्पाड पांढऱ्या शुभ्र गाठा पदराच्या साडीत त्या नेहमी असायच्या। मोठमोठे डोळे, कपाळावर लाल भडक मोठ कुंकू, लांब सडक काळे भोर केस, त्याचा मानेवर छानसा आंबाडा, त्यावर काळी जाळी। शारदाबाई मोठे छान दिसायच्या। सकाळी 8:30 दरम्यान वेणी घालायला त्या चौकात उन्हात यायच्या। आम्ही मुली चोरून चोरून खिडक्या दारांच्या फटीतून त्यांना त्यांच्या लांब सडक केसांना पाहिजो। रोज त्या न चुकता शुद्ध खोबऱ्याचं तेल लावून 10-10 वेळा कंगव्यानं विंचरून मगच चापून चोपून केस बांधायच्या। कंगव्यात साठलेल्या केसांचा मोठा गुंता एखादीला हाक मारून तिच्या हातात द्यायच्या आणि म्हणायच्या, असं त्यांनी म्हटल्यावर काय विषाद होती हो गुंतवळा इकडे तिकडे टाकण्याची। ती शिस्त आम्हाला सुद्धा। बागेत शेतात कुठेतरी खड्डा खणून ते गुंतवळ आम्ही जमिनीत पुरून टाकत असू। शारदाबाईचा खाक्याच मोठा विचित्र। अगदी सकाळी 5 ते रात्री 11:30 पर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आणि त्या आमच्या बरोबर, जेवढा वेळ शाळेत जाईल तेवढाच वेळ बाहेर, त्यामुळे प्रत्येक मुलगी त्यांना माहित होती। सगळ्या खोल्यातून दिवसभरात एखादी तरी चक्कर व्हायची। त्या येण्याची चाहूल लागताच जिकडच्या तिकडं सगळं सामान ठेवावं लागायचं। खोली कशी स्वच्छ नीटनेटकी दिसायला पाहिजे। प्रत्येक खोलीत 2 लांब डेस्क लिहिण्यासाठी, 2 मोठे सेल्फ सामानाच्या पेट्या ठेवण्यासाठी आणि भिंतीतली 2 कपाटं वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी। वर कौल्याला लागून उंच उंच 8-10 तारा बांधलेल्या कपडे वाळत घालण्यासाठी, त्यासाठी एक उंच अडकुजीदार बांबूची काठी कोपऱ्यात ठेवलेली असायची। दोरीवर कपडे व्यवस्थित पाहिजेत, कपाटात वह्या पुस्तकं लाईनीनीच हवीत, मी इकडं तिकडं सामान दिसलं की जप्त झालंच म्हणायचं। नुसतं जप्त होऊन चालायचं नाही, हातावर छडी नाही तर झाडाचा ओला फोक तरी असायचाच। एखादा फोक जर डुंबणार बसला ना तर 4 दिवस हलता यायच नाही। लहान पोरी नवीन आलेल्या, प्रथम बोर्डिंग पाहिलेल्या पोरी तर बिचाऱ्या चंडीतच होतून द्यायच्या। पुन्हा रडायची सोय नव्हती, रडलं की पुन्हा एखाद दुसरी पट्टी बसल्याखेरीच राहायची। तेव्हा अशी ही शिस्त शारदाबाईंची। एवढ्या 70-80 जणी आम्ही, पण गोंधळ नाही की गडबड नाही, सगळीकडे एकदम शांतता। नेहमीसाठी समजा एखाद्या खोलीतून काही मोठ्या मोठ्याने आवाज आले, गडबड होते असं दिसलं की त्या खोलीतल्या सगळ्यांना ओळीनं चौकात आणून उभं केलं जायचं। एवढा मोठा चौक होता की त्या चौकाच्या चहूबाजूला असलेल्या खोलीतून सक्कळ दिसायचा. त्यामुळे बाकी खोल्यातल्या सगळ्या जणी चिडची दंगा करणाऱ्या व प्रार्थना बुडवणाऱ्या लवकर न उठणाऱ्या मुलींना शिक्षा म्हणून त्यांना भांडी घासावी लागायची, झाडांना पाणी घालायचं. जितका गंभीर गुन्हा तितकीच गंभीर शिक्षा. अशा या शिक्षा भोगण्यापेक्षा आपला आपण गुपचूप अभ्यास केलेला काय नाही म्हणून गप्पा गोष्टी न करता आपला अभ्यास करावा, नसता गप्प राहावा. खरं तर गप्प बसायला वेळ तरी कुठे असायचा? दिवसभराची ठराविक गटाची ठराविक कामं ठरलेलीच असायची. 10-15 दिवसातून स्वयंपाकाची पाळी ठरलेली असायची. त्यात 7-8 मुलींचा गट केलेला असायचा. अगदी 5वीच्या शेंबड्या पोरीपासून ते 11वीच्या मोठ्या पोरींपर्यंत सगळ्यात मोठ्या पोरींनी चिल्ल्या पिल्ल्या पोरींना सांभाळून घेत त्या दिवशीच्या दोन्ही वेळेचा स्वयंपाक करायचा. तक्रार करायची नाही. सकाळी 10 वाजता सर्व स्वयंपाक तयार असायलाच हवा, नसता पुन्हा दुसऱ्या दिवशी शिक्षा म्हणून स्वयंपाक करावा लागायचा. त्या गटानं आदल्या दिवशी रात्रीच 9-9:30 दरम्यान गव्हाचं पीठ भिजवून ठेवायचं. कणिक तिंबायची. 12-15 किलोचा एकाच वेळेला मोठ्या मोठ्या परातीतून ही कणिक तिंबताना हात खूप दुखायचा, कारण तो तिंबलेला उंडा एवढा मोठा असायचा की परातीत तो नुसताच घोळायचा. खाली वर उचलणं तर शक्यच नसायचं, पण बोटांनी व पंजांनी किती मळणार. तिघींनी मळायचं ठरवलं तरी 5-6 मोठमोठे उंडे व्हायचे, मग ते जर्मनीच्या पातेल्या छापून ठेवायचे. पितळेच्या बघुण्यात ठेवले तर त्यांना कणही नसायची, त्यामुळे तिंबलेलं पीठ त्यात ठेवलं तर हिरवं व्हायचं. एकदा एका गटाकडून अशी चूक झाली होती. पितळेच्या पातेल्यातून विष उतरल्यामुळे त्या कणकेच्या पोळ्या खाल्ल्यावर मुलींना खूप उलट्या झाल्या, संडास लागले. एक दोघींना तर दवाखान्यात न्यावं लागलं. त्यामुळे त्या गटाला सतत पुन्हा शिक्षा म्हणून 8 दिवस स्वयंपाक करावा लागला. इथं 1 दिवस स्वयंपाक करणं तोही वेळेत म्हणजे मोठ्या दिव्यातून जाण्यासारखं असे. तिथं 8 दिवस सतत स्वयंपाकाची पाळी म्हणजे महाभयंकरच. ही स्वयंपाकाची पाळी आली की धसकाच बसायचा, कारण हे काम फारच कठीण असायचं. मोठमोठ्या 3 चुली ओळीनं ओट्यावर जमिनीत भिंतीला लागून बसवलेल्या, ओट्याच्या खाली बसून 7वी-8वी-9वीच्या पोरी पोळ्या लाटून द्यायच्या. बारक्या 5वी-6वीच्या मुलींनी गोळे करून द्यायचे आणि मोठ्या मुलींनी त्या पोळ्या भाजायच्या. 3 चुलींवर 3 तवे, दोन्ही बाजूला 2 मोठ्या मुली बसलेल्या असायच्या. लोखंडी झाऱ्यांनी उलथायच्या. तेल म्हणजे पामोली वेगळाच वासायचा. थंडीत ते गारठून गेलेलं म्हणजे गोळा झालेलं असे. चुलीची उष्णता लागली की ते हळूहळू पघळायचं. पोळ्यांना दोन्ही बाजूनी लावलं भाजलं की त्यांचा नंतर फारसा वास यायचा नाही. बिना तेलाची पोळी ही तांबडी पिठू दिसायची. गहू अमेरिकेचा रेशनवरचा असायचा, त्याला बल्गर फीट असं म्हणत. पहाटे 4 लाच उठावं लागे. त्याशिवाय एवढ्या चपात्या करणं शक्यच होत नसे. काही जणींना रात्रभर झोप नसे. वेळेत आटोपेल की नाही, वेळेत आटोपेल की नाही ही कायम धास्तीच असायची. स्वयंपाक खोलीला लागून प्रार्थना हॉल म्हणजे जेवण हॉल असल्यामुळे पहाटे 5:30 ते 6 पर्यंत लाटण्या बेलण्याचा बोलण्याचा व चपाती उलटण्याचा आवाज बिलकुल खपत नसे. प्रार्थनेत बाईंना बिलकुल व्यत्यय आलेला चालायचा नाही, त्यामुळे ती एक टांगती तलवारच कायम डोक्यावर. अगदी हळूहळू न वाजवता 8च्या आत सगळ्या चपात्या करून पूर्ण झाल्याच पाहिजे. चपात्या होत आल्या, थोड्या राहिल्या की मधल्या चुलीवरचा तवा उचलायचा. मोठ्या भकुण्यात मसूर वा मूग नाही तर चवळी असं कडधान्य शिजवायला ठेवायचं. तोपर्यंत स्वयंपाकाच्या आजी यायच्या. सरूबाई त्यांचं नाव. आम्ही सकाळीच भाजी चिरून ठेवलेली असायची, तिथे फोडणी द्यायच्या. भाजी कोरडी पातळ आमटी त्यात खोबरं लसूण कोथिंबीर टाकलेली असायची, म्हणजे चपात्या भाजी आमटी झालेली असायची. भात शिजू लागताच इकडे ताप करायचं. रात्री जर्मनच्या अंड्यात पावडरचं दूध नीट टाकून ठेवून गार करून लावलेलं दही घुसळायचं. ताप तयार. 10:30 जेवणाची वेळ व्हायची. सगळ्यांनी पटापट ताट 2 वाट्या पेला घेऊन यायच्या. सर्व ताटं ताटाळ्यात नंबरवर लावलेलीच असायची. प्रत्येकीला नंबर ठरवून दिलेला असायचा. तेच ताट तिनं घ्यायच, ते स्वच्छच असलं पाहिजे, कारण एखाद्या नंबरचं ताट घाण डाग पडलेलं वा काळं दिसलं तर शारदाबाई लगेच म्हणायच्या, हातातला जोर गेला का पोटाला कमी पडायला लागलंय. तेव्हा नंबरवर ताट चकचक न चमकेल तर नवलच. हॉलभर चारी बाजूला बसकराच्या पट्ट्या अंथरलेल्या, पाठीला पाठी लावून मधल्या मुलींनी बसायचं. नीट व्यवस्थित स्वयंपाकाची पाळी असलेल्या मुलींनी मिठापासून सुरुवात करून सर्व वाढायचं. 2.5 पोळ्या, 1 वाटी आमटी, 1 मुदी भात, भाजी, वाटीभर ताक. तसे इतर ठिकाणच्या बायांना अन्न भरपूर व्हायचं. सकाळचंही असायचं. मी वयाच्या 8व्या वर्षी तिथं गेले ते 17व्या 18व्या वर्षांपर्यंत तिथंच राहिले. सर्वात लहान मुलगी म्हणून 1962 जून महिन्यात गेले. आम्ही कोर्ट कमिटेड 4 मुली रिमांड होमच्या अनाथ मुली म्हणून तिथं गेलो. 5-6 वर्षात मॅट्रिक होऊन बाहेर पडल्या. पैकी आशा लता देशपांडे भगिनी मोठ्या होत्या. 4-6 वर्षात मॅट्रिक होऊन बाहेर पडल्या. तिसरी कमल चव्हाण. 8व्या वर्गात असताना सुट्टीला म्हणून जी आपल्या वडिलांबरोबर गावी गेली ती पुन्हा आलीच नाही. राहता राहिले फीस फक्त 17-10 ते 11 वर्ष. फ्रॉक मध्ये आले आणि साडीतच बाहेर पडले. एक समंजस मोठी मुलगी म्हणून. पण हे मोठं होत असताना वरची एक एक शिक्षा उपभोगून अनुभव आणि सर्व प्रकारची कामं करून इतकी तरबेज झाली की शेवटच्या 2 वर्षात स्वयंपाकाच्या पाळीच्या वेळेला माझ्या सोबतीला 2-3 जरी मुली असल्या तरी मी वेळेत काम पूर्ण करत होते. शारदाबाईंचा काम नसतो पण अखेरपर्यंत माझ्यावर रोष होता. त्या मुद्दाम लहान आणि कामचुकार मुली माझ्या मदतीला देत असायच्या. सणावाराला तर मुद्दामहून माझी स्वयंपाकाची पाळी लावायच्या. विशेषतः पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर एवढ्या मुलींचा पुरणपोळीचा स्वयंपाक वेळेच्या आत व्हायला हवा. आजी आंघोळीला पाणी गरम करून घे म्हणायच्या. पहाटे 3-3:30 आंघोळ व्हायची. एक एक कामं त्या सांगत जायच्या. मी आणि माझ्या सोबतीने पूर्णावरणाचा स्वयंपाक करत असू अगदी भराभर. मोठमोठ्या पोळ्या करायची सवय लागली ती इथेच. त्यामुळे आज मी आणि माझ्या 4 माणसांच्या संसारात जेव्हा केव्हा पूर्णाचा स्वयंपाक करते तेव्हा छात्रालयाची आठवण झाल्या केली जात नाही. बोर्डिंग मध्ये काम करणारी बाकी मंडळी म्हणजे लाकडं फोडणाऱ्या फकीरा, दळण टळून आणणाऱ्या केरबा यांना सणावाराला ताट भरून जेवायला द्यायचं. आमटी तर ते दोघेही फुरक्या मारू मारू खायचे.
3: वा वा ताई, लई ताई अजून थोडी वाढा ना व्हायची.
2: मी कोल्हापूर सोडल्यानंतर ती दोघही म्हणे माझी खूप दिवस आठवण करत होते. मी आज जरी माझ्या घरी पुरणपोळी केली तर त्या गरीब बिचाऱ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ती गरीब माणसं तेव्हाच कितीतरी थकलेली होती. आता आहेत तरी की नाही कुणास ठाऊक. मला अजूनही चांगलं आठवतं मी 3री किंवा 4थीला असेल. आमच्या शारदाबाईंचा नातू म्हणजे जयंत तेव्हा फार लहान होता, असे 5-6 वर्षांचा. काका आणि बाईंचा तो जीव की प्राण. त्याचे वडील डॉक्टर दशरथ जाधव म्हणजे काकांनी शिकवलेला वाढवलेला मानसबुद्धी. डॉक्टर झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी ते परदेशात गेलेले. त्याची आई म्हणजे जयंताची आई पुण्याला तिच्या माहेरी आणि हा बाई काकांकडे अगदी जीवापलीकडे त्याला सांभाळावं. तो शाळेत जाऊ लागला तेव्हा स्वतः काका त्याच्याबरोबर त्याचं बोट धरून शाळेत न्यायचे. अगदी छान गुटगुटीत शरीर यष्टीचा जयंता शाळेच्या युनिफॉर्म मध्ये टीव्हीवरच्या जाहिरातीतल्या पोरासारखा छान दिसायचा. काका स्वतः त्याची वॉटर बॅग घ्यायचे. आजानात्वाची जोडी रस्त्याच्या कडेकडेनं गप्पा मारत मारत शाळेत जायची. पुन्हा सायंकाळी स्वतः काका त्याला आणायला जायचे. बाई त्याला बोर्डिंगच्या मुलींमध्ये कधी मिसळू द्यायच्या नाही. काही ठराविक मुलींनाच त्या बोलवायच्या. सायंकाळी आम्ही त्याच्याबरोबर खेळत असायचो. त्या ठराविक मुलींमध्ये माझाही नंबर लागायचा. खूप खूप खेळायचो आम्ही. खेळ म्हणजे काय तर लपंडाव, चोर पाणी, तर कधी शिवाशिवी. कधी कधी एखादी प्लॅस्टिकची छोटी खेळणी घेऊन मातीत लपवून ठेवायची आणि सगळ्यांनी मिळून ती शोधायची. झाडांच्या आळ्यातली माती उघडायची त्यामुळे सगळ्यांचे हातपाय कपडे मातीनं भरलेले असायचे. कधी कधी पळापळी करता करता चिक्कू पेरूच्या झाडावर सुद्धा चढायचो. एकदा तो खूपच गंमत झाली. जयंता चुकून चिकूच्या झाडाच्या आड दडून बसला, अगदी झाडाला खेटून अंग चोरून. झाडाला असलेल्या मुंगळ्यांनी त्याला धरलं. एक का दोन चांगले चार सहा मुंगळे हातापायावर मानेवर चढले आणि चावले. ठणा ठणा बोंबलायला सुरुवात केली त्यांनी. तो ओरडायला लागलेला पाहून आम्ही सगळ्याजणी खूप घाबरलो. बाई पण धावतच बाहेर आल्या. आम्ही त्याच्या अंगावरचे मुंगळे काढायचा प्रयत्न केला, पण ते निघाले तर मुंगळे कसले. मुंगळ्यांचं अर्ध शरीर ओढून काढलं. तोंडाच्या दाताच्या चिमटीत धरलेलं जयंताचं अंग लाल बुंद झालं होतं. बिचारा पुन्हा तो आणि आम्ही कधीही त्या चिकूच्या झाडाला खेटायला गेलो नाही. खेळ संपवून हातपाय धुवून आम्ही आपापल्या खोलीत जायचो. थोड्याच वेळात प्रार्थनेची वेळ व्हायची. सगळ्याजणी हातातली कामं सोडून चौकात प्रार्थनेला जमायचो. सायंकाळच्या प्रार्थनेला भिडेताई सुद्धा असायच्या. पोट्यावर एका खांबाला टेकून ताई, दुसऱ्या खांबाला टेकून शारदाबाई आणि दोघींच्या मध्ये मांडी घालून जयंताही हात जोडून प्रार्थनेला बसायचा. भगवद्गीतेतले काही अध्याय सर्वांनी मिळून म्हणायचे. नंतर जिचा आवाज चांगला आहे तिनं म्हणजे मंगल पुरेकरनं छानस भजन सांगायचं. तिच्या पाठोपाठ सर्वांनी म्हणायचं. पुन्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत व्हायचं. प्रार्थना संपली की कोणाच्या काही अडचणी असल्यास किंवा भांडण वजा तक्रारी असतील तर त्याही सांगायच्या. भिडेतही त्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करायच्या. थोड्याच वेळात सायंकाळच्या जेवणाची वेळ व्हायची. मुली भराभरा उठून ताटवाटी घेऊन चौकात येऊन समोरासमोर दोन ओळी करून बसायच्या. ताई समोरच बसायच्या. बाई जयंताला घेऊन घरात जायच्या. त्याचीही जेवणाची वेळ झालेली असायची. त्यांच्या खोलीचं दार उघडलं की समोरच उंच ओट आहे. त्या ओट्याच्या दोन्ही बाजूंचं दार, त्या ओट्याला दोन्ही बाजूंचं दार, आतल्या बाजूला भांडी ठेवलेली. त्यातूनच बाई त्याचे ताट वाटी पेला काढून त्याला ओट्यावर बसवून जेवायला बघायच्या. हा एक कार्यक्रम नित्याच ठरून गेला होता, पण जयंता हाताची घडी करून मख्ख बसलेला, हात पुढे करून जेवायचा नाही.
4: बाई ग तू माझा हात भरतो.
2: व बाई स्वतः त्याच्या समोर स्टुलावर बसून त्याला जेवायला घालायच्या. अगदी चौथीत असेपर्यंत काका कधी कधी बाईंनाच रागवायचे. म्हणायचे पुढे पुढे चालून तूच त्याच्याबरोबर राहणार आहेस का छे. पण छे नातवा पुढे बाईंना बाकी सगळं फिकं होत. जयंता जेवताना कधी कधी फार मजा करायचा. खरं तर आम्ही तिथे नसायचोच, पण नंतर सांगायच्या. बाईंनी त्याला दोन चार घास खायला घातले की त्याने तोंड गच्च मिटून घ्यावं. तोंडातला घास तोंडातच गप्प. काय जया काय झालं, अरे खा की र. मग त्यांनी तोंडातला घास पचकन थुंकावा आणि बाईकडे बघून रडव्या सुरातच म्हणाल,
4: मला त्या प्रेमाच्या नाकातला शेंबूळ दिसतोय, मला नको आता जेवण नको.
3: काय मेलं अरे नको नको
2: अनेक विनवण्या कराव्या बाईंनी. छान छान गोष्टी सांगायचा प्रयत्न करायच्या. त्याचं मन दुसरीकडे वेधण्यासाठी त्याला बाहेर बागेत आणायच्या. आकाशातला चांदोबा दाखवायच्या. पण छे तो काही केल्या जेवायचं नाही ते नाहीच. मग बाई जेवायला बसायच्या. त्या अगोदरच भिडेतेने बोलवून घ्यायच्या. जवळच असलेल्या कॉटवर ताई, स्टुलावर बाई, ओट्यावर जयंता. ताईंनी गोष्ट सांगायला सुरुवात केली की मगच हे महाराज जेवायला सुरुवात करायचे. ताईंची गोष्ट सांगायची एक सुंदर अशी शैली होती आणि अतिशय मनोरंजक, नवनवीन, मुलांना भावतील अशा गोष्टी फक्त त्याच सांगू शकायच्या. गोष्ट ऐकता ऐकता इकडे भराभर तोंडात खास जायचे. पोट गच्च भरलं, पाणी प्यालं की ढेकर दिल्यावर बाईंनी म्हणावं, ताई
3: जागावाचं जेवण आता राहिलेली गोष्ट उद्या.
2: तोपर्यंत रात्रीचे 9:30 झालेले असायचे. ताई घरी निघायच्या. इकडे जयंतरामांची स्वारी केव्हाच झोपलेली असायची, पण त्या अगोदरच ताईकडून पुढच्या अर्ध्या गोष्टीचं वचन घेतलेलं असायचं. म्हणजे दुसरा दिवस संध्याकाळी ताई गोष्ट सांगत, जेवताना बाई त्या शेंबड्या प्रेमाला कधीही त्याच्या समोर येऊ द्यायचे नाही. पण जयंता चौकात खेळता खेळता ती जिथं अभ्यास करत असेल तिथं जाऊन तिच्या समोर बसायचा, तिला विचारायचा,
3: प्रेमा प्रेमा ग तुझा रंग कसा?
2: मग तीही सांगायची,
3: काला काला फुट्ट.
2: सर्वजणी हसायच्या, तोही टाळ्या पेटून हसत हसतच बाईंकडे जाऊन म्हणायचा,
3: बाई ग मी तुझ्या प्रेमाकडे जाऊन आलो.
2: त्यावेळी प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक नुकतंच आलं होतं. तर असा हा लहानसा पण खोडकर जयंता आम्हा मुलींना फारच आवडत होता. बिचारी प्रेमा, त्याच्यामुळे एक टेंगलीचा विषय झाली होती. समजदार पण अत्यंत गबाचोट होती. सर्वच अर्थाने कपडे ढगळे भडक रंगाचे, तिचा रंगही भडकच, फेंद्र नाक फदारे वेण्या, पुन्हा त्याला तांबड्या पिवळ्या मोठमोठ्या झुपकेदार गोंड्यांच्या रिबिनी, ते झुपके झुलवत हलवतच चालायचे. प्रथम पाहणाऱ्यालाही कसंच वाटायचं. पण आम्हा मुलींना तिला पाहायची सवय झाली होती. जयंतासाठी काकांनी दोन कपाटं भरून पुस्तकं आणली, त्याला त्याच्या वयानुसार ती वाचायला दिली. तो चौथी बोर्ड स्कॉलरशिप परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम आला. तेव्हा त्याच्या श्रीराम विद्यालयाला काकांनी अख्खी लायब्ररीच देऊन टाकली. जयंता काका बाईंच्या प्रेमाच्या सावलीतच वाढला. काका प्रसंगी त्याच्याशी कठोर वागले. किड्या मुंगीला लहानपणी घाबरणारा जयंता आज उत्कृष्ट सर्जन झाला आहे. आजही मला तो लहानपणीचा अबोध निष्पाप छोटासा जयंता आठवतो. लहानपणीची त्याची ती कोड कौतुक आम्ही त्याच्या बरोबरीचे असूनही मोठ्या अपूर्वाईने पाहत असायचो.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन सातवा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

आपल्या समोर कळू द्यायची शाळा आपल्या समोर या ठिकाणी ग्रंथ सादर करीत आहे.

0: थोडीशी माहिती सांगतो. आता या मुलींनी काय केलं तुम्हाला कळलं का? की होळीमध्ये आणि दिवाळीमध्ये बंजारा समाजामध्ये एक विशेष प्रथा असते, तिथे भावाला आशीर्वाद देतात, त्याला बेरिया असं म्हणतात. जसं त्या मुलींनी समोर येऊन ती आरती घेतली. मग बंजारा समाज हा निसर्गपूरक समाज होता, त्यांच्याकडे पारंपरिकमध्ये शेकडो गाई आणि बैल असायचे. मग ते बैलांची आणि आपल्या बैल सांभाळणाऱ्या भावाची एक पूजा करत त्याला आशीर्वाद द्यायचा सगळ्या बहिणी, तो एक प्रोग्राम होता. नंतर त्यांनी एक होळी साजरी इथे केलं होतं. तर आजही बंजारा समाजामध्ये होळी ते होळी जेवढे मुलं जन्मतात त्या मुलांचा नामकरण सोहळा हा होळीतच होतो. बरोबर. होळीनंतर जेवढे काही 12 महिने म्हणजे होळीची होळी पेटली त्याच्यानंतर एक सेकंदाने मुलगा जन्मला तर त्याचा पुढच्या होळीला फारसा होतो. आणि हे जे समोर गवत होत त्याला तीज म्हणतात. आणि योगायोग असा की ह्या वर्षी तर तीजचा प्रोग्राम हा कालच, दरवर्षी राखी पूनमला बंजारा समाज मध्ये तीजचा प्रोग्राम होता आणि राखी पूनम काल परवाचा. त्याच्यामुळे आपला हा योगायोग जुळला.
1: पिंपळखेड माध्यमिक आश्रम शाळा
2: लक्ष्मीचा अवतार म्हणजे ज्याप्रमाणे जोगवा मागणारा जोगती किंवा जोगवा मागणारी जोगती अगदी त्याच पद्धतीने मुळाचरणापासून आणावी अनंत काळापासून त्याच्या घरापासून त्यानं स्वतःला अर्पण केलंय त्याकडं लक्ष्मीकडे तिचा आविष्कार अर्थात अंगणात दारा दारा येणारा आईची विनंती करणारा हा पुत्र आज

पिंपरखेड माध्यमिक आश्रम शाळा जोरदार असं पत्र नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे. आता यानंतर प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा तळोदे.

0: भविष्यवाणी आहे सेवालाल महाराजांनी 150 वर्षांपूर्वी ती भविष्यवाणी केलेली होती.
1: मुखे न माणी खाली तसे न पाणी पाणी.

ઘરે ઘરે કલ્યોળ વચ્ચે હડતાળ ઘેરી પધારે

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी, तुमच्या दिसण्यात सुधारणा करण्याचा अगदी कमी खर्चाचा पर्याय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य होय. कारण जगात काहीच अजरामर नाही, अगदी तुमच्या चिंता सुद्धा. म्हणून आनंदाने जगा. त्यासाठी इतरांना दोष देण्यात वेळ घालू नका. त्यावेळेत स्वतः सुधारणा करा. भाग्यात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका, कारण प्रयत्नाचा वाटा हा 100% असतो. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. माणूस जन्मापासून अनेक टप्प्यांवर अपेक्षांच्या भोवऱ्यात अडकत जात असतो आणि जसजशा अपेक्षा पूर्ण होतात तशा नव्याने निर्माणही होतात. याच अपेक्षा आवाक्याबाहेर गेल्या तर त्याचं ओझ होऊन माणूस कोलमडण्याची शक्यता असते. म्हणून अपेक्षा ह्या आपल्या क्षमतेच्या प्रमाणातच असाव्यात.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 13 सप्टेंबर हा दिवस मन, विचार आणि इतिहासातील बलिदानाच्या दृष्टीने अत्यंत विशेष मानला जातो. आंतरराष्ट्रीय सकारात्मक विचार दिन. नकारात्मकतेच्या गर्तेतून बाहेर पडून प्रत्येक संकटात आशेचा किरण शोधण्याची प्रेरणा देण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. सकारात्मक विचार ही केवळ एक सवय नाही, तर मनाचं आरोग्य उत्तम ठेवण्याचं सर्वात मोठं औषध आहे. आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन. जगभरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गोड हास्य फुलवणाऱ्या चॉकलेटचा आज जागतिक दिवस. प्रसिद्ध हर्षी चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्षी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस जगभरात गोडवा वाटण्यासाठी पाळला जातो. क्रांतीवीर जतीन दास यांचा बलिदान दिन. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लाहोर तुरुंगात राजकीय कैद्यांच्या हक्कासाठी भगतसिंग यांच्यासोबत तब्बल 63 दिवस अखंड अन्नत्याग उपोषण करून देशासाठी प्राणांचे बलिदान देणारे थोर क्रांतिकारक जतीन दास यांचा आज स्मृतिदिन. अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी आपल्या अढळ निश्चयानं ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडलं होतं. आज अथांग जिद्दीने उद्योग उभा करून संपूर्ण संपत्ती अनाथांसाठी देणाऱ्या एका महामानवाची जयंती आहे. मिल्टन एस हर्षी, जागतिक पातळीवर प्रसिद्ध असणाऱ्या द हर्षी कंपनीचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर मिल्टन हर्षी यांची आज जयंती. एकामागून एक सलग अपयश आल्यानंतर सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि पुढे जाऊन अब्जावधींची संपत्ती अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी दान करून त्यांनी माणुसकीचा आदर्श उभा केला. आजचा मनभावन सुविचार. आज सकारात्मक विचार दिन आणि क्रांतीवीर जतीन दास यांच्या बलिदानावरून घेतलेला एक नितांत सुंदर विचार. सकारात्मक विचार करणं म्हणजे माझ्या आयुष्यात कधीच वाईट घडणार नाही असा भ्रम बाळगणं नाही, तर परिस्थिती कितीही बिकट असली तरी मी त्यातून हसतमुखाने मार्ग काढेल हा स्वतःच्या आत्मशक्तीवर असलेला अढळ विश्वास असतो. आणि आजची बोधकथा. अमेरिकेतल्या एका साध्या मुलाला लहान वयातच शाळा सोडावी लागली. त्याने वयाच्या 18व्या वर्षी कन्फेक्शनरी बनवण्याचं काम शिकून स्वतःचं पहिलं दुकान सुरू केलं. पण अवघ्या काही वर्षात ते दुकान दिवाळखोरीत निघालं. त्याने खचून न जाता दुसऱ्या शहरात जाऊन दुसरा कारखाना सुरू केला. तिथे सुद्धा तो पूर्णपणे अपयशी ठरला. नातेवाईक आणि मित्रांनी त्याला नालायक ठरवलं आणि म्हणाले, तू कधीच काहीच करू शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाहीस. पण त्या तरुणाने स्वतःच्या विचारांवर संशय घेतला नाही. त्याने सकारात्मक राहून आपल्या चुकांचा अभ्यास केला. ताज्या दुधापासून स्वादिष्ट चॉकलेट बनवण्याचं नवीन तंत्र शोधलं आणि तिसऱ्यांदा स्वतःची कंपनी सुरू केली. त्या कंपनीचं नाव होतं हर्षी. त्याचे चॉकलेट संपूर्ण जगात लोकप्रिय झाले. पण खरी कमाल तर पुढेच झाली. जेव्हा त्याच्याकडे अथांग संपत्ती आली तेव्हा त्याने आपल्या पत्नीच्या साथीने हर्षी इंडस्ट्रियल स्कूल सुरू केलं आणि स्वतःची जवळपास संपूर्ण संपत्ती त्या शाळेला दान केली, जेणेकरून हजारो अनाथ मुलांना मोफत शिक्षण आणि घर मिळू शकेल. तात्पर्य हेच, आयुष्यात अपयश हा शेवट नसतो. जर तुमच्या मनात जिद्द आणि सकारात्मक विचार असेल तर अपयशाच्या कडू अनुभवात सुद्धा उद्याचं गोड यश मिळू शकतं. तेव्हा श्रोते हो, आठवड्याभराच्या कामाचा ताण, चिडचिड किंवा कटुता आज मनातून पूर्णपणे काढून टाका. कुटुंबासोबत छान वेळ घालवा. आज एखादा छोटासा चॉकलेटचा तुकडा किंवा घरातला कोणताही गोड पदार्थ आपल्या माणसांसोबत आनंदाने वाटून खा. कोणाशीही बोलताना 2 गड शब्द वापरा आणि शब्दांमधील गोडवा नात्यांना दीर्घायुष्य देत असतो. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या समाधानी विचारात आणि सकारात्मक वृत्तीत असते. जोपर्यंत तुमचं मन शांत आणि आनंदी आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग, मनात क्रांतीवीर जतीन दास यांच्या निश्चयाची ताकद आणि रविवारच्या सुट्टीचा गोड उत्साह बाळगून आपल्या दिवसाची एकदम छान
सुरुवात करूया आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत.

0: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनो, घर म्हटलं की नुसत्याच भिंती आणि वरून छत अशी आपली संकल्पना नसते। घरामधील माणसामुळं घर बनतं आणि त्याचबरोबर घराच्या आजूबाजूनं किंवा घराच्या जवळ शोभिवंत झाडं जर असतील तर खऱ्या अर्थानं घराला घर पण येतं। तर या घरासाठी शोभेची जी झाडे आहेत त्याविषयीची संकल्पना, त्यांची काळजी आणि घरातील काही कुंड्या याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। शोभेची झाडे व्हरांड्यात, दिवाणखान्यात, गॅलरीत, गच्चीवर अशा ठिकाणी लावली जातात। ही झाडे पडवी, पायऱ्या, जिना, दाराजवळ, भिंतीजवळसुद्धा लावता येतात। खिडकीत शोभेच्या कुंड्यासुद्धा ठेवता येतात। बोन्सायची झाडं जी असतात ती व्हरांड्यात किंवा गॅलरीत अशा ठिकाणी लावता येतील की ज्या ठिकाणी ती प्रकर्षानं लक्षात येतील। शोभेच्या झाडाची निवड करताना क्रोटॉन्स, एकेलिया, एरलिया, रंगीत कोलियस, इरॅन्थियम अशा वेगवेगळ्या प्रकारचे पाम्स, रबर प्लॅन्ट्स अशा प्रकारची झाडांची निवड केली जाऊ शकते। फोकस प्लॅन्ट, ज्याला आपण लक्षवेधक झाडं असं म्हणतो, रबर प्लॅन्ट, ख्रिसमस ट्री, तुळस यासारखीसुद्धा झाडं आपण त्याच्यासाठी निवडू शकतो। अर्थात शोभिवंत झाडं किंवा घरासाठी लागणारी शोभेची झाडं जी आहेत ती निवडताना तज्ञांचा सल्ला घेऊन आपण निवडली पाहिजे। आणि कुंड्यात किंवा वाफ्यात मोगरा, अबोली, चिनी, गुलाब, कर्दळ अशा निरनिळ्या प्रकारची झाडं आपल्याला, याशिवाय मग जरबेरा आहे, कार्नेशन आहे, या प्रकारच्या झाडं किंवा मग ज्या वेली म्हणतो आपण, जाई आहे, जुई आहे, चमेली आहे, यांची आपण निवड करू शकतो। पण या झाडांची निवड करताना आपल्याला काही काळजीसुद्धा घ्यावी लागते। झाडांना पाणी प्रमाणशीर दिलं गेलं पाहिजे, आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी दिल्या जाऊ नये। कोणतेही झाड सूर्यप्रकाशाशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे झाडांना सूर्यप्रकाश मिळायलाच पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे। इनडोर प्लॅन्टलाही कमीत कमी 3 तास सूर्यप्रकाश लागतो हे सुद्धा आपण नोंद घेतली पाहिजे। गच्चीमध्ये जेव्हा आपण झाडं लावतो तर प्रखर सूर्यप्रकाशापासून त्याचं संरक्षण होण्याकरता 50% किंवा 75% प्रतीचे शेडनेट्स आपण जर वापरले तर ते फार चांगलं राहील। झाडे असलेल्या कुंड्या, वाफे, बागे नियमित तणमुक्त ठेवली पाहिजे आणि कुंडीतील झाडांना आपण झाडीने पाणी जे आहे ते आवश्यकतेनुसार द्यायला पाहिजे। या कुंड्यांचा जेव्हा विषय निघतो तर कुंड्या आपण दरवर्षी किंवा 1 वर्षाआड बदलणं आवश्यक आहे। कुंडीतील माती अति कोरडी किंवा अति ओली असताना झाड काढलं नाही पाहिजे। कुंड्या बदलताना कुंड्या बदलण्याचे काही फायदे असतात। झाडाच्या जाड, जुन्या वाकड्या, तिकड्या व गर्दी करणाऱ्या मुळ्या कापल्या जातात, त्यामुळं आपण कुंड्याचा बदल आवश्यक समजतो। झाडांना नवीन खत आणि माती मिळते, कुंडीतील झाडांना पुनर्जीवन त्याच्यापासून मिळते आणि एका झाडापासून अनेक झाडं आपण कुंड्या बदल करत असताना तयार होऊ शकतात। तर ही काही महत्त्वाची पायाभूत माहिती आहे जी आपण ठेवली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या घराकरता शोभिवंत झाडाची निवड करून त्यांची काळजी घ्यायची, कुंड्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निवड करताना काळजी घ्यायची। आणि याशिवाय अधिक माहिती जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषयविशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि त्या अनुषंगानं माहिती घेऊन नंतरच शोभिवंत झाडाचं नियोजन करा। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानस शक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानस शक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाचीही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। ह्या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरींनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला आवडता रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे गौरी आणि आपण आज बोलणार आहोत अशा एका विषयावर जो प्रत्येक तरुणांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे युवा शक्ती, मानसिकता आणि जबाबदारी. युवा शक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर जोश, उत्साह, स्वप्न, नवीन कल्पना आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा. पण खरं सांगायचं तर युवकांची खरी शक्ती त्यांच्या वयात नसते, ती त्यांच्या मानसिकतेत असते. आपण काय विचार करतो, परिस्थितीमध्ये आपण कसं वागतो, परिस्थितीकडे कसं पाहतो, अपयश आलं तर पुन्हा उभं राहतो का आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण घेतो की नाही, ह्या प्रश्नांवर तरुणांचं भविष्य ठरतं. आणि म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे, आपली मानसिकता कशी आहे? आपण अडचण आली की म्हणतो का माझ्याच बाबतीत असं का होतं, की आपण म्हणतो ठीक आहे अडचण आहे, यातून आपण काहीतरी नवीन शिकूयात. फरक छोटा वाटतो, पण हाच फरक एखाद्या सामान्य व्यक्तीला आणि एखाद्या यशस्वी व्यक्तीला वेगळं करतो. आजचा युवक खूप वेगाने बदलणाऱ्या जगात जगतोय. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, अक्षरशः महासागर आहे माहितीचा. आपण काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोण्यातही आणि कोपऱ्याची माहिती मिळवू शकतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपल्याकडे माहिती वाढते पण आपली विचार करण्याची क्षमता वाढते का? कारण सोशल मीडियावर एखाद्याचं सुंदर आयुष्य पाहून आपल्याला स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. कोणीतरी गाडी घेतली, कोणीतरी परदेशात फिरायला गेलं, कोणीतरी मोठं यश मिळवलं आणि आपण न कळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागतो. पण आपण हे विसरतो की आपण त्यांच्या आयुष्यातला एक फक्त फोटो पाहतोय, त्याच्या मागचा संघर्ष पाहत नाही. त्यांच्या यशामागच्या अपयशांची आपल्याला माहिती नसते. त्यांनी किती वेळा नकार ऐकला, किती वेळा रडले, किती वेळा पुन्हा सुरुवात केली हे आपल्याला दिसत नाही. म्हणूनच दुसऱ्यांच्या हायलाईटला आपल्या कम्प्लीट लाईफशी कम्पेअर करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे, तुमची क्षमता तुमची आहे आणि तुमचं यशही तुमच्याच पद्धतीने येणार आहे. मित्रांनो, चांगली मानसिकता म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहणं असं नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस चांगला असेलच असंही नाही. कधी अपयश येईल, कधी अपेक्षेप्रमाणे गुण मिळणार नाही, कधी नोकरी मिळणार नाही, कधी एखादं नातं तुटेल, कधी आपल्यावर टीका होतील तर कधी स्वतःवरच आपण नाराज होऊ. पण चांगली मानसिकता म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीतही स्वतःला सावरण्याची ताकद. मी पडलोय हे मान्य करणं, पण मी संपलोय असं न मानणं हीच खरी मानसिक ताकद आहे. आपण अनेकदा यशस्वी लोकांकडे पाहतो आणि म्हणतो वा किती नशीब आहे, पण खरं तर त्या यशामागे असते ती एक गोष्ट म्हणजे सातत्य.

आपण एखादी गोष्ट 2 दिवस करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो. व्यायाम सुरू केला की 2 दिवसात शरीर बदलायला हवं. अभ्यास सुरू केला की लगेच चांगले मार्क्स यायला हवे. नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली की त्यातला आपला महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर हा येतो की याच्यातून आपल्याला पैसे कसे मिळणार आणि लवकर पैसे मिळायला हवेत. पण आयुष्य असं काम करत नाही. बीज लावल्यानंतर लगेच झाड येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि कधीकधी वादळही सहन करावे लागतात. तसंच आपल्या स्वप्नांचं आहे. स्वप्न मोठी असेल तर संयमही मोठा ठेवावा लागतो. आता येऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, ते म्हणजे जबाबदारी. युवा शक्ती आणि जबाबदारी यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शक्ती असेल पण जबाबदारी नसेल तर ती शक्ती चुकीच्या दिशेने जाऊ शकते. आजच्या तरुण फक्त स्वतःसाठी जबाबदार नाही, तो आपल्या कुटुंबासाठी जबाबदार आहे, आपल्या समाजासाठी जबाबदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भविष्यासाठीही तो जबाबदार आहे. पण जबाबदारी म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी करणं नाही बरं का, जबाबदारी अगदी छोट्या गोष्टींपासून सुरू होते. वेळेवर उठणं, आपले काम वेळेवर पूर्ण करणं, आईवडिलांचा आदर करणं, शिक्षकांचा आदर करणं, आपल्या वस्तूंची काळजी घेणं, रस्त्यावर कचरा न टाकणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणं ही सुद्धा जबाबदारीच आहे. आज आपण सोशल मीडियाबद्दल बोलल्याशिवाय युवा शक्तीबद्दल बोलू शकत नाही. सोशल मीडिया हा वाईट नाही, तो एक साधन आहे. प्रश्न साधनाचा नाही, आपण त्याचा वापर कसा करतो याचा आहे. मोबाईलमधून आपण ज्ञान मिळवू शकतो, नवीन भाषा शिकू शकतो, नवीन कौशल्य शिकू शकतो, व्यवसायही करू शकतो आणि आपली कला जगासमोर मांडू शकतो. पण त्याच मोबाईलवर आपण तासनतास फक्त स्क्रोल करत राहिलो तर आपला वेळ कोण वापरतंय? आपण मोबाईलला वापरतोय की मोबाईल आपला वापर करतोय हा प्रश्न प्रत्येक तरुणाने आपल्या स्वतःला विचारायला हवा. आणखी एक मोठं आव्हान आहे, ती म्हणजे आहे तुलना. त्याचे मार्क्स माझ्यापेक्षा जास्त आले, तिला माझ्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली, त्याचं करिअर सेटल झालं, मी ती माझ्यापेक्षा पुढे गेली. पण लक्षात ठेवा, जीवन ही शर्यत नाही आहे. प्रत्येकाची सुरुवात वेगळी असू शकते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते आणि प्रत्येकाची क्षमताही वेगळी असते. म्हणून कालच्या स्वतःपेक्षा आपण आज थोडे चांगले झालो का हा प्रश्न स्वतःला विचारा. कालपेक्षा आज एक नवीन गोष्ट शिकलो का? कालपेक्षा आज थोडं जास्त धैर्य दाखवलं का? कालपेक्षा आज माझ्या चुका सुधारल्या का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही पुढे जात आहात. हळू जा पण स्वतःच्या मार्गावर जा. मित्रांनो, आपल्या मानसिकतेवर आपल्या संगतीचाही खूप मोठा परिणाम होतो. आपण ज्या लोकांसोबत राहतो, जिथे आपण वेळ घालवतो, त्यांच्या विचारांचा परिणाम नकळतपणे आपल्यावर होत असतो. जर तुमच्या आसपासच्या लोक सतत म्हणत असतील हे शक्य नाही, तू करू शकत नाहीस, त्याचा उपयोगही नाही, तर काही काळाने तुम्हालाही ते खरं वाटू लागेल. आणि म्हणूनच तुम्हाला आठवतंय का, जेव्हाही आपण लहानपणापासून मैत्री केलेली असेल तेव्हा आईचं किंवा आपल्या आजीचं हेच म्हणणं होतं की तुमची मैत्री ही चांगल्याच मित्रांसोबत झाली पाहिजे, चांगल्याच मुलांसोबत झाली पाहिजे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयश. आजच्या तरुणांना अपयशाची भीती वाटते. कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पहिला नंबर मिळव बरं का, सगळ्यात पुढे राहा, सगळ्यात चांगलं कर. पण नेहमी आपल्याला हेच सांगितलं जातं आणि कोणी आपल्याला हे सांगत नाही की कधी कधी अपयशी होणंही गरजेचं असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे फीडबॅक असतो. ते आपल्याला सांगतं की इथे काहीतरी बदलण्याची गरज आहे. म्हणून एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर स्वतःला अपयशी समजू नका. एखादी इंटरव्ह्यू क्लिअर झाली नाही तर स्वतःची किंमतही कमी करू नका. एखादा व्यवसाय चालला नाही तर पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत ठेवा. एक अपयश तुमची ओळख ठरवत नाही, तुम्ही अपयशानंतर काय करता हे तुमची ओळख ठरवतं. आणि इथेच येते स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता. आपण अनेकदा चूक झाली की कारणं शोधतो, वेळ मिळाला नाही, माझ्याकडे सुविधाच नव्हत्या, मला संधीही मिळाली नाही. काही वेळ परिस्थिती खरंच कठीणही असते, पण प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देत राहिलो तर आपण स्वतःला बदलण्याची संधीच देत नाही. म्हणूनच स्वतःला वाक्य शिकवा. एक वाक्य नेहमी स्वतःशी तुम्ही जुळवून घ्या, ते म्हणजे माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याच हातात आहे, पण
आपल्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे नक्कीच आपल्या हातात असतं. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण यासाठी. समजा दोन तरुणांना एकाच परीक्षेत कमी मार्क्स मिळाले. पहिला म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही. आणि त्याच वेळेस दुसरा म्हणतो, माझे मार्क्स कमी आहेत, मला माझी पद्धत बदलावी लागेल. परिस्थिती दोघांची सारखी आहे, पण मानसिकता वेगळी आहे आणि हीच मानसिकता त्यांच्या पुढच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. आजच्या युवकांनी आणखी एक जबाबदारी स्वीकारायला हवी, ती म्हणजे स्वतःचं भविष्य घडवण्याची. आपलं करिअर निवडताना फक्त सगळे काय करत आहेत हे पाहून चालणार नाही. आपण स्वतःला विचारायला हवं, मला काय आवडतं, माझी ताकद काय आहे, मला कोणत्या क्षेत्रात काम करताना समाधान मिळेल, मी कोणतं कौशल्य विकसित करू शकतो. कारण आजच्या जगात फक्त डिग्री पुरेशी नाही, स्किल्स, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, शिकण्याची तयारी ह्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, शिकणं कधीही थांबवू नका. तुमचं शिक्षण कॉलेज संपल्यावर संपत नाही, तर खरं शिक्षण तिथूनच तर सुरू होतं. आता आपण थोडं समाजाबद्दल पाहूयात. आपण अनेकदा म्हणतो, देशाने बदलायला हवं, समाज बदलायला हवा, व्यवस्था बदलायला हवी. एक प्रश्न आहे, पण आपण स्वतःपासून बदल सुरू केला आहे का? देश म्हणजे फक्त सरकार नाही, देश म्हणजे आपण सगळे आहोत. आपण नियम पाळतो का? आपण सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवतो का? आपण दुसऱ्याचा आदर करतो का? आपण चुकीची माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती तपासतो का? हा तर आजच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे मित्रांनो. आपण न बघता आणि कोणतीही त्याची सत्यता न तपासता कोणतीही माहिती आली की ती लगेच आपण फॉरवर्ड करून देतो, पण हे आपण तपासतो का असा प्रश्न आपण स्वतःला नेहमी विचारायला पाहिजे. आपण गरजू व्यक्तीला मदत करतो का? जर प्रत्येक युवकाने स्वतःच्या छोट्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या तर समाजात मोठा बदल घडू शकतो. युवा शक्तीचा अर्थ फक्त मोठं काहीतरी करायचं असं नाही आहे. कधी कधी युवा शक्ती म्हणजे एखाद्या मित्राला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवणं, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, घरात आई वडिलांना मदत करणं आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणं. मोठा बदल नेहमी मोठ्या कृतीतूनच होतो असं नाही आहे. छोट्या चांगल्या कृतींचीच मोठी साखळी तयार होते. मित्रांनो, आज मी प्रत्येक तरुणाला एक छोटासा चॅलेंज देते. आज रात्री फक्त 5 मिनिटं स्वतःसोबत बसा, मोबाईल एकदम बाजूलाच ठेवा आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे, माझं स्वप्न काय आहे? दुसरा प्रश्न, ते पूर्ण करण्यासाठी मी आज काय करतोय? आणि तिसरा म्हणजे, माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मला बदलायला हवी? कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण प्रश्न विचारायला सुरुवात झाली की बदल व्हायलाही सुरुवात होते. आणखी एक गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा, पण फक्त मोटिवेशनवर नाही. कारण मोटिवेशन 2 दिवसाचं असतं, परत तिसऱ्या दिवशी पुन्हा आळस येतो. म्हणून मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. मन असो वा नसो, आपण आपलं काम करायचं. मूड असो वा नसो, अभ्यास करणं, कोणी कौतुक करो वा न करो, मेहनत करत राहणं, हीच शिस्त पुढे जाऊन यशाची सवय बनते. आणि शेवटी, युवा मित्रांनो, तुम्ही देशाचं भविष्य आहात हे आपण नेहमीच ऐकतो, पण माझ्या मते तुम्ही फक्त देशाचं भविष्य नाही, तर तुम्ही देशाचं वर्तमानही आहात. आज तुम्ही जे निर्णय घेतात ते उद्याचा समाज तयार करतात, आणि तुम्ही जे शिकतात त्यातून उद्याची कौशल्य निर्माण होतात. आज तुम्ही जी मानसिकता तयार करतात त्यातून उद्याचं व्यक्तिमत्व घडतं. म्हणून आपल्या मनात नकारात्मकता असेल तर तिला प्रश्न विचारा, अपयश आलं तर त्यातून शिका, तुलना करायची असेल तर कालच्या स्वतःशी करा. सोशल मीडिया वापरा, पण त्याचा गुलाम होऊ नका. स्वप्न बघा, पण त्यासाठी मेहनतही करा. आणि यश मिळालं तर इतरांनाही पुढे घेऊन चला. कारण खरा युवा तो नाही जो फक्त स्वतःचं आयुष्य बदलतो, खरा युवा तो आहे जो स्वतःला बदलतो, कुटुंबाला प्रेरणा देतो, समाजात सकारात्मक बदल घडवतो आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलतो. आपल्या हातात ताकद आहे, आपल्या डोक्यात विचार आहे आणि आपल्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि आपल्या मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्दही आहे. फक्त या सगळ्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मानसिकता सकारात्मक ठेवा.
जबाबदारी स्वीकारा, शिकत रहा, पडल्यावर पुन्हा उभे रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आजचा जागरूक, जबाबदार आणि सकारात्मक युवक उद्याचा सक्षम भारत घडवू शकतो. चला, आपल्या युवा शक्तीला फक्त शक्ती न ठेवता तिला योग्य विचारांची, योग्य कृतीची आणि जबाबदारीची दिशा देऊया. याच सकारात्मक विचारासोबत आज मी गौरी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या जबाबदारीपासून कधीही पळू नका. आणि ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मन भावन. धन्यवाद.

0: नमस्कार. बोक्या सातबंडे, भाबडा चिमनराव आणि बालनाट्यातील दृष्ट चेटकीपासून हसवा हस फसवीतल्या 101 सरस 6 भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे दिलीप प्रभावळकर यांच्या मिश्किल मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे. तो निर्मळ मनाचा आहे, धाडसी वृत्तीचा आहे, वात्र्य पण वांड नाही, खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म. प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सही सलामत बाहेर पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिश्किल नि खट्याळ. बोक्या सातबंड्यांसारखा समानधर्मी भेटला मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उदाहरणच येतं. किशोरांना ते खुदकन हसवतात, रिझवतात, बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला मस्त घुमवतात. गुगली, हसगत, कागदी बाण व झूम नंतरचं प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे हे झकास पुस्तक प्रसन्न विनोदाचा शिडकाव करणारं. बोक्या हे काही त्याचं खरं नाव नव्हे, लाडाचं नाव, टोपण नाव, पण तेच चिकटलं. त्याच्या खऱ्या नावाचं बारसं उशिराच झालं. त्याच्या आजीनं त्याचं नाव चिन्मयानंद ठेवलं. त्या नावाचा सध्या मात्र फक्त आजीच हाक मारते. बारसं होईपर्यंत त्याला लाडानं काय काय म्हणत, कोणी पिंटू, कोणी लालू, कोणी बाबुल्या अशा तोंडाला येईल त्या नावानं त्याला हाक मारून खेळवीत. अतिशय खेळकर, अत्यंत हुशार, मोठा लब्बाड होता तो, पण तो रडताना मांजरासारखा आवाज काढतो असं त्याच्या चुलत बहिणीच्या लक्षात आलं. म्हणजे बाकीची मुलं ट्याहा ट्याहा रडतात, हा रडताना म्हणे म्याऊ म्याऊ असा आवाज यायचा. मुलगी असता तर मनी माऊ म्हटलं असतं. मुलगा म्हणून ताईनं त्याला बोक्या म्हटलं. तिनं म्हटलं आणि मग सगळेच म्हणायला लागले. आणि बरं का, सातबंडे हे नाव सुमारे 150 वर्षापूर्वी पडलं. आधी वेगळंच आडनाव होतं. बोक्याचे त्यावेळचे पूर्वज अनंतराव मलकापुरात राहत होते. घर, शेती वगैरे छान होतं. त्यांना 7 मुलगे होते आणि 7ही बंडखोर होते. इंग्रजांविरुद्ध त्या 7 भावांनी सतत बंडखोरी केली तेव्हापासून सातबंडे नाव पडलं असावं. किंवा अनंतरावांना त्यावेळच्या इंग्रज धार्जिण्या संस्थानिकांनी तुरुंगात 7 नंबरच्या खोलीत बंद करून ठेवलं होतं. त्यावरून 7 बंदे आणि पुढे 7 बंडे. किंवा अनंतराव मलकापुरात प्रथम आले तेव्हा त्यांच्याकडे 60 बंदे रुपये होते, म्हणून 60 बंदे आणि पुढे 60 बंदेचं 7 बंडे झालं असावं ते असो. पण म्हणजे या पिढीतले वंशज म्हणजे बोक्या सातबंडे. वय 9, हो येत्या जूनमध्ये 10 होईल. त्याच्याच या कथा. प्रत्येक कथेतलं बोक्याचे पराक्रम वाचून मुला मुलींची करमणूक होईलच, पण मोठ्यांचीही होईल. एकूण 3 भागात या कथा आहेत. पहिल्या 2 भागात प्रत्येकी 5, तिसऱ्या भागात 6. हो, पण नुसत्या गमती जमतीच्या पलीकडचं या कथांमध्ये काहीतरी आहे, वाचणाऱ्याला थोडा विचार करायला लावणारं आणि कदाचित अंतर्मुख करणारं. मित्रांनो, A.T. झामरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी या बोक्या सातबंडे पुस्तकाचं अभिवाचन करीत आहे. आपण सर्वांनी आनंद घ्यावा आणि मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी ही अपेक्षा करून सुरू करूया बोक्या सातबंडे, A.T. झामरे माध्यमिक विद्यालय, जळगाव.
1: नमस्कार, मी मृणाल धनंजय सुरवाडे. गुप्त खजिन्याचा शोध. हाऊसिंग कॉलनीत मस्त रंगलेला क्रिकेटचा खेळ अचानक थांबला, बॉल कुणाच्या तरी घरात गेला म्हणून. मग गप्पा रंगल्या, गप्पांचे विषय बदलत गेले, बाकीची मुलं पांगली, तरी बोक्या आणि विनय थांबले होते. काय रे बोक्या, विनय, क्रिकेट का नाही खेळत तुम्ही? मामूने आल्या आल्या विचारलं. खेळत होतो रे, काशीकरांच्या स्वयंपाकघरात गेला बॉल, देत नाहीत ते परत, बोक्या म्हणाला. त्यांच्या आमटीत पडला म्हणे बॉल, विनयने सांगितलं. काशीकरांकडे संध्याकाळी आमटी करत नाहीत. तुम्हाला थाप मारली काशीकरांनी, मामूने माहिती पुरवली. तुला काय माहीत? बोक्याने विचारलं. आमची गंगाबाईच त्यांच्याकडे भांडी घासते. ती सांगत होती, रात्री फक्त चपाती भाजी खातात काशीकर, आमटी भात वगैरे काही करत नाही. मग कसा पडेल आमटीत बॉल? मामू, सकाळची राहिली असेल. विनय, त्यांना आपण खेळलेलं आवडत नाही. सगळ्यांच्या घरी जाऊन सांगणार आहेत. भोक्या, घरी सांगणार होते तर बॉलचे दोन तुकडे कशाला केले विडीवर कापून? विनय, बॉल कापला? मामू, हो, शिवाय घरी सांगणार म्हणजे आई बाबा ओरडणार मला. भोक्या, भोक्या म्हणाला, माझे बाबा नाही ओरडत, आई पट्टीने मारते. बाबा फारच चिडले तर पट्ट्याने, विनयने सांगितलं. विनय, आमचे बाबा म्हणतात हल्ली मुलांना मारत नाहीत, मुलांना बेदम मारायचे दिवस आता गेले. भोक्या म्हणाला, आमच्या घरी अजून हे माहीत नाही. आणि तू काय भोक्या, घरी सगळ्यांचा लाडका आहेस, होय की नाही रे मामू? विनय, मामूने मान डोलावली. आई बाबांचा आहे, आजीचा तर आहेच, दादाचा एवढा नाही, तो माझ्याशी क्वचित प्रेमाने बोलतो, भोक्याने कबूल केलं. तेवढ्यात विनयला शंका आली. भोक्या, आईवर एवढ्या कविता केल्यालत मोठ्या मोठ्या कवींनी, तशी बाबांवर का नाही केली एखादी कविता? अरे, आई आपल्याला अधिक जवळची असते असं मानण्याची पद्धत पडून गेली आहे, भोक्याने सांगितलं. आपल्याला सुई टोचली तर आपण पटकन आई असं म्हणतो, म्हणजे तिचीच आठवण होते दुःखाच्या वेळी. मामू, हे तर काहीच नाही, लढाईत गोळी लागली की मारताना माणूस आ म्हणून पडतो, त्याला आई म्हणायचं असतं, पण तेवढ्यात त्याचा प्राण जातो. भोक्याने माहिती सांगितली, पण मामूला हे मुळीच पटलं नाही. अहे रे, पण इंग्लिश सैनिक कसे आई म्हणतील? ते तोंड न उघडता म्हणत मरतात, मम्मीचा शॉर्ट फॉर्म, विनय म्हणाला. तू कधी पाहिलेस तरी का इंग्लिश सैनिक? मामूने विनयला विचारलं. मी कुठून पाहणार? अरे विनय, आपल्या मुंबईत खूप इंग्लिश सैनिक होते आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी, भोक्याने सांगितलं. मग त्याने दोघांना जवळ बोलवलं. तो पलीकडे अंगुष्टेचा बंगला आहे ना जुना, त्या बंगल्यात त्याचं ऑफिस होतं म्हणे, सगळी संपत्ती त्यात ठेवली होती. भोक्याची ही बातमी ऐकून मग एकदम मामूला आठवलं. भोक्या, तो लंगडा रावजी आहे ना, तो रे म्हातारा माडी, तो म्हणत होता की भारत सोडून जाताना त्यांनी त्या बंगल्यापाशी खूप कागदपत्र आणि फायली जाळल्या म्हणे, निघताना

मी केतन गिरीश पाटील, एटी जांभरे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी. निघताना घाई झाली म्हणून सगळ्या मौल्यवान वस्तू एका पेटारात भरल्या त्यांनी, आणि मी असं ऐकलं होतं की तो पेटारा त्यांनी नेलाच नाही. विनयने असं म्हटल्यावर मामूलाही जोर चढला. तेच तर सांगतोय, रावजी माळी सांगत होता की ते इंग्लिश लोक बंगला सोडत होते तेव्हा तो तिथंच फाटकापाशी गर्दीत उभा होता. खूप सामान नेलं पण त्यात पेटारा नव्हता. बोक्याची आता खात्रीच पटली, म्हणजे त्यांनी तो तिथंच कुठंतरी पोरून ठेवला असणार. शंकाच नको, ते लोक नंतर येणार होते असतील पण त्यांना वेळ मिळाला नसेल. बोक्याने दोघांना जवळ बोलावलं आणि आपला अंदाज बोलून दाखवला. अंदाज नव्हे, त्याला खात्रीच झाली. पुरून ठेवलाय? विनयने विचारलं. नाहीतर कसा ठेवणार, वर टांगून? बोक्या हे म्हणाला खरं, पण त्याला वाटलं एवढा मोठा बंगला, त्याचं केवढं तरी मोठा आवार, नेमका ठेवला तरी कुठं असेल पुरून? विचार करता करता त्याला एकदम आठवलं, एक अगदी म्हातारा ख्रिश्चन माणूस नेहमी अंगुष्ठेच्या बागेत घुसायचा अंधार पडायच्या वेळी, आणि काय करायचा, खणून ठेवायचा, त्याला हाकलून दिलं तरी पुन्हा यायचा. होय रे होय, पिंपळाच्या झाडाखाली खणून पाहायचा. बोक्याने लगेच हेही बोलून दाखवलं. म्हणजे गुप्तधन पिंपळाच्या झाडाखाली असेल? विनयने विचारलं. असेल म्हणजे आहेच, बोक्याने ठामपणे सांगितलं. तिघही काही वेळ गप्प झाले. मग बोक्या म्हणाला, मामू विनय, माझ्या डोक्यात मस्त कल्पना आली, आपण ते गुप्तधन शोधून काढू. अंगुष्ठी परवानगी कशी देतील? विनयने विचारलं. त्यांना विचारायचं नाही, गुपचूप खणायचं, बोक्याने सांगितलं. बोक्या, पिंपळाचं झाड म्हणजे खालच्या फांदीवर वटवाघळांचा पुंजका लटकलेला असतो ते? मामूने विचारलं. मग मी खूप ठिकाणी वाचलंय, गुप्तधनाच्या आजूबाजूला वटवाघळं असतात. आपल्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं, बोक्या म्हणाला. म्हणजे आपण पिंपळाखाली खणायचं? बाप रे, आवाज नाही का होणार खणताना? विनयने काळजी वाटून विचारलं. थोडा होईल, पण अंगुष्ठ्यांना ऐकू येणार नाही याची काळजी घेऊ आपण, बोक्या म्हणाला. त्या पंकजला घेऊया आपल्यात, मामूने सूचना केली. कशाला? त्याच्याकडे कुदळ, फावडं, घमेलं वगैरे आहे. त्याचा दादा खेड्यात जातो विहिरी खणायला अधूनमधून, मामूने सांगितलं. ठीक आहे, त्यालाही घ्यायला लागणार आपल्यात. नुसती कुदळ कशी देईल तो? कधी भेटायचं मग? विनयने विचारलं. आताच साहसाच्या कल्पनेने तो भारावून गेला होता. अमावस्येच्या रात्री 10 वाजता, अमावस्येच्या रात्रीच धनाचा शोध घ्यायचा असतो, बोक्याने सांगितलं. कधी आहे पण अमावस्या? ते आपापल्या घरी विचारा. रात्री बरोबर 10 वाजता अंगुष्ठ्यांच्या बागेच्या फाटकाबाहेर भेटायचं ठरलं. पंकजला बोक्याने घेऊन यायचं असंही ठरलं. तिघही उठले, सावकाश घरी निघाले. विनय, मामू, कुठंही बोलायचं नाही, गुप्तधनाबद्दल गुप्तता राखा, बोक्याने निरोप घेताना सांगितलं. बोक्याने घरी आल्याबरोबर हातपाय धुतले, गृहपाठ संपवला आणि तो भिंतीवरल्या कॅलेंडरजवळ गेला. महिन्यांची पानं उलटसुलट करून बघू लागला. बराच वेळ झाला, बोक्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह काही जायना. त्याने कॅलेंडर काढून हातात घेतलं. शेवटी आजीचं लक्ष गेलं. का रे चिन्मयानंदा, कॅलेंडरास बघतोयस मगापासून? सहज ग, सहज. ए आजी, आज कुठला दिवस आहे ग? आज मंगळवार आहे. नाही तसं नाही, दिवस नाही, रात्र कुठली आहे? म्हणजे रे काय? अगं म्हणजे चंद्राच्या दृष्टिकोनातून काय आहे? चंद्राच्या दृष्टी काय? नाही म्हणजे चंद्रकळा असते की नाही? कोण चंद्रकळा? चंद्र लहान होतो, मोठा होतो, त्याप्रमाणे दिवस असतो तो. म्हणजे कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष? हां हां, अगदी बरोबर. तुला हवंय तरी काय? खरं सांगू का आजी? सांगू नको साईबाबांना, पण मला अमावस्या कधी आहे ते हवंय. अमावस्या परवा आहे, वाटलंच मला जवळ आली आहे म्हणून. 2-3 दिवसांत येणार असं मी मनाशी म्हटलंच होतं. त्यासाठीच तर मी आता येताना गच्चीवर जाऊन चंद्र बघत होतो. तू कशाला चौकशी करतोय अमावस्या कधी आहे म्हणून? एक महत्त्वाचं काम आहे, मी गुप्ततेची शपथ घेतली असल्यामुळे तुला सांगू शकत नाही. आजी, फक्त अंगुष्ठेच्या बंगल्याच्या भल्या मोठ्या आवारातला पिंपळ एवढंच सांगतो. अंगुष्ठे? म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न ठरलंय म्हणत होती सुनबाई. तेच ना, ते लग्नाबिग्नाचं मला नाही माहीत, बोक्या असं म्हणून पळालाच. त्याला परवा रात्रीची योजना ठरवायची होती. जमलं तर मामू आणि विनयलाही निरोप पाठवायचे होते.
त्यांनी कॅलेंडर बघण्यात चूक केली तर? आणि विनयकडे तर अमावस्या कधी आहे हे सांगायला आजीही नाही. रात्री जेवण झाल्यावर आईबाबांना साखरपुड्याची बातमी सांगत होती. अंगुष्टेंचं नाव ऐकल्यावर बोक्याने कान टवकारले. बेबी अंगुष्टीचा साखरपुडा थाटात झाला. मुलगा पैसेवाला आहे पण जावयाने बराच हुंडा मागितलाय. म्हणजे सरळ हुंडा नाही, 25 तोळे सोनं, अमेरिकेला जायचायच, राहायचा खर्च किंवा एअर कंडिशन मोटार. अंगुष्टे पाठीमागे शिव्या देत आहेत पण लग्न करून टाकायचं म्हणतायत, अशी बरीच माहिती आईने दिली. पण बोक्याच्या त्या पिंपळाबद्दल काही बोलली नाही. बाबांनी बेबी अंगुष्टेला हे पसंत आहे का विचारलं तर आई म्हणाली तिला लग्नच करायचं नव्हतं, शिकायचं होतं आणखी. पण अंगुष्टेंनी सक्तीच केली आहे लग्नाची. एव्हा ना बोक्याचं आपल्या बोलण्याकडे लक्ष आहे हे बाबांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी विचारलंच, काय रे बोक्या, तू कसल्या गोष्टी ऐकतोयस? अभ्यास झाला का उद्याचा? हो, तो केव्हाच झाला, शाळेतून आल्याबरोबर केला, बोक्याने सांगितलं. बाबा हसल्याचं बघून त्याला धीर आला. त्यांनी बाबांना दुसऱ्या खोलीत यायला सांगितलं. हात धरूनच घेऊन गेला. हं, काय परवानगी हवी वाटतं कसली? बाबांनी विचारलं. हो, पण घरी प्राणीबिणी काही आणायची नाहीत, तुम्हाला कसलाही त्रास द्यायचा नाही आहे. मग कुणाला द्यायचा आहे? कुणालाच नाही, आम्ही काही मित्र चांदण्या मोजणार आहोत. चांदण्या? कुठल्या चांदण्या? आकाशातल्या. मोजा की? त्यासाठी रात्री एकत्र जमणं आवश्यक आहे. कुठं जमणार? इथंच जवळ.

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या बिनपटाची चौकट या कार्यक्रमामध्ये मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा सातवा भाग ऐकणार आहोत. मैत्रिणींनो, आपण असं म्हणतो की आयुष्य जगत असताना कधी इथं सावली तर कधी ऊनही खावं लागतं. पण मैत्रिणींनो, बिनपटाची चौकट या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती जोंधळ यांच्या आयुष्यात तर सुख कमी आणि दुःखाची तीव्रता जास्त, पण लेखिकेनं या ऊन सावलीची तमान बाळगता त्या अखंड चालत राहिल्यात. असं म्हणायला हरकत नाही की दुःख म्हणजेच त्यांचं जीवन, हे त्यांच्या अंगवळणीच पडलं होतं. पण अशाही परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण नेटानं पूर्ण केलं. मागील भागामध्ये आपण लेखिकेचं कोल्हापूरच्या छात्रालयात असलेलं वास्तव्य आणि तिथली दिनचर्या आणि सोबतच कठोर शिस्तही अनुभवली. आणि आता पुढे ऐकूयात सातवा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोप चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: वसतिगृहाच्या शारदाबाई गायकवाड यांना नुसतं पाहूनच मुली चळाचळा कापायच्या. त्यांचा दरारच तसा होता. उंचा पुरिया, धिप्पाड, पांढऱ्या शुभ्र गाठा पदराच्या साडीत त्या नेहमी असायच्या. मोठमोठे डोळे, कपाळावर लाल भडक मोठ कुंकू, लांब सडक काळे भोर केस, त्याचा मानेवर छानसा अंबाडा, त्यावर काळी जाळी. शारदाबाई मोठे छान दिसायच्या. सकाळी 8:30 दरम्यान वेणी घालायला त्या चौकात उन्हा यायच्या. आम्ही मुली चोरून चोरून खिडक्या दारांच्या फटीतून त्यांना त्यांच्या लांब सडक केसांना पाहायचो. रोज त्या न चुकता शुद्ध खोबऱ्याचं तेल लावून 10-10 वेळा कंगव्यानं विंचरून मगच चापून चोपून केस बांधायच्या. कंगव्यात साठलेल्या केसांचा मोठा गुंता एखादीला हाक मारून तिच्या हातात द्यायच्या आणि म्हणायच्या,
3: जाग, जमिनीत लांब जाऊन पुरून ये, वर टाक नको, गुंतवाबरोबर दिसला तर तुमचं डोकं खाली टाकायचं.
2: असं त्यांनी म्हटल्यावर काय विषाद होती हो गुंतवळा इकडे तिकडे टाकण्याची. ती शिस्त आम्हाला सुद्धा. बागेत, शेतात कुठेतरी खड्डा खणून ते गुंतवळ आम्ही जमिनीत पुरून टाकत असू. शारदाबाईंचा खाक्याच मोठा विचित्र. अगदी सकाळी 5 ते रात्री 11:30 आम्ही त्यांच्या बरोबर आणि त्या आमच्या बरोबर. जेवढा वेळ शाळेत जाईल तेवढाच वेळ बाहेर, त्यामुळे प्रत्येक मुलगी त्यांना माहीत होती. सगळ्या खोल्यातून दिवसभरात एखादी तरी चक्कर व्हायची. त्या येण्याची चाहूल लागताच जिकडच्या तिकडं सगळं सामान ठेवावं लागायचं. खोली कशी स्वच्छ नीटनेटकी दिसायला पाहिजे. प्रत्येक खोलीत 2 लांब डेस्क लिहिण्यासाठी, 2 मोठे सेल्फ सामानाच्या पेट्या ठेवण्यासाठी आणि भिंतीतली 2 कपाटं वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी. वर कौलाला लागून उंच उंच 8-10 तारा बांधलेल्या कपडे वाळत घालण्यासाठी, त्यासाठी एक उंच अडकुजीदार बांबूची काठी कोपऱ्यात ठेवलेली असायची. दोरीवर कपडे व्यवस्थित पाहिजेत, कपाटात वह्या पुस्तकं लाईनीनी हवीत. मी इकडं तिकडं सामान दिसलं की जप्त झालंच म्हणायचं. नुसतं जप्त होऊन चालायचं नाही, हातावर छडी नाही तर झाडाचा ओला फोक तरी असायचाच. एखादा फोक जर ढुंगणार बसला ना तर 4 दिवस हलता यायच नाही. लहान पोरी, नवीन आलेल्या, प्रथम बोर्डिंग पाहिलेल्या पोरी तर बिचारा चंडीतच होतून द्यायच्या. पुन्हा रडायची सोय नव्हती. रडलं की पुन्हा एखाद दुसरी पट्टी बसल्याखेरीच राहायची. तेव्हा अशी ही शिस्त शारदाबाईंची. एवढ्या 70-80 जणी आम्ही, पण गोंधळ नाही की गडबड नाही. सगळीकडे एकदम शांतता. नेहमीसाठी समजा एखाद्या खोलीतून काही मोठ्या मोठ्यांनी आवाज आले, गडबड होते असं दिसलं की त्या खोलीतल्या सगळ्यांना ओळीनं चौकात आणून उभं केलं जायचं. एवढा मोठा चौक होता की त्या चौकाच्या चहूबाजूला असलेल्या खोलीतून सगळं दिसायचं. त्यामुळे बाकी खोल्यातल्या सगळ्या जणी चिडची दंगा करणाऱ्या व प्रार्थना बुडवणाऱ्या लवकर न उठणाऱ्या मुलींना शिक्षा म्हणून त्यांना भांडी घासावी लागायची, झाडांना पाणी घालायचं. जितका गंभीर गुन्हा तितकीच गंभीर शिक्षा. अशा या शिक्षा भोगण्यापेक्षा आपला आपण गुपचूप अभ्यास केलेला काय नाही म्हणून गप्पा गोष्टी न करता आपला अभ्यास करावा, नसता गप्प राहावा. खरं तर गप्प बसायला वेळ तरी कुठे असायचा? दिवसभराची ठराविक गटाची ठराविक कामं ठरलेलीच असायची. 10-15 दिवसातून स्वयंपाकाची पाळी ठरलेली असायची. त्यात 7-8 मुलींचा गट केलेला असायचा. अगदी 5वीच्या शेंबड्या पोरीपासून ते 11वीच्या मोठ्या पोरींपर्यंत सगळ्यात मोठ्या पोरींनी चिल्ल्यापिल्ल्या पोरींना सांभाळून घेत त्या दिवशीच्या दोन्ही वेळेचा स्वयंपाक करायचा. तक्रार करायची नाही. सकाळी 10 वाजता सर्व स्वयंपाक तयार असायलाच हवा, नसता पुन्हा दुसऱ्या दिवशी शिक्षा म्हणून स्वयंपाक करावा लागायचा. त्या गटानं आदल्या दिवशी रात्रीच 9-9:30 दरम्यान गव्हाचं पीठ भिजवून ठेवायचं. कणिक तिंबायची. 12-15 किलोचा एकाच वेळेला मोठ्या मोठ्या परातीतून ही कणिक तिंबताना हात खूप दुखायचे, कारण तो तिंबलेला उंडा एवढा मोठा असायचा की परातीत तो नुसताच घोळायचा. खाली वर उचलणं तर शक्यच नसायचं, पण बोटांनी व पंजांनी किती मळणार. तिघींनी मळायचं ठरवलं तरी 5-6 मोठमोठे उंडे व्हायचे, मग ते जर्मनीच्या पातेल्या छापून ठेवायचे. पितळेच्या बघुण्यात ठेवले तर त्यांना कणी नसायची, त्यामुळे तिंबलेलं पीठ त्यात ठेवलं तर हिरवं व्हायचं. एकदा एका गटाकडून अशी चूक झाली होती. पितळेच्या पातेल्यातून विष उतरल्यामुळे त्या कणकेच्या पोळ्या खाल्ल्यावर मुलींना खूप उलट्या झाल्या, संडास लागला. एक दोघींना तर दवाखान्यात न्यावं लागलं. त्यामुळे त्या गटाला सतत पुन्हा शिक्षा म्हणून 8 दिवस स्वयंपाक करावा लागला. इथं 1 दिवस स्वयंपाक करणं तोही वेळेत म्हणजे मोठ्या दिव्यातून जाण्यासारखं असे. तिथं 8 दिवस सतत स्वयंपाकाची पाळी म्हणजे महाभयंकरच. ही स्वयंपाकाची पाळी आली की घसघस बसायचा, कारण हे काम फारच कठीण असायचं. मोठमोठ्या 3 चुली ओळीनं ओट्यावर जमिनीत भिंतीला लागून बसवलेल्या, ओट्याच्या खाली बसून 7वी, 8वी, 9वीच्या पोरी पोळ्या लाटून द्यायच्या. बारक्या 5वी, 6वीच्या मुलींनी गोळे करून द्यायचे आणि मोठ्या मुलींनी त्या पोळ्या भाजायच्या. 3 चुलींवर 3 तवे, दोन्ही बाजूला 2 मोठ्या मुली बसलेल्या असायच्या. लोखंडी झाऱ्यांनी उलथायच्या. तेल म्हणजे पामोली तेल, त्याचा वेगळाच वास यायचा. थंडीत ते गारठून गेलेलं म्हणजे गोळा झालेलं असे. चुलीची उष्णता लागली की ते हळूहळू पघळायचं. पोळ्यांना दोन्ही बाजूनी लावलं भाजलं की त्यांचा नंतर फारसा वास यायचा नाही. बिना तेलाची पोळी ही तांबडी पिठू दिसायची. गहू अमेरिकेचा टेन्शनवरचा असायचा, त्याला बल्गर फीट असं म्हणत. पहाटे 4 लाच उठावं लागेल, त्याशिवाय एवढ्या चपात्या करणं शक्यच होत नसे. काही जणींना रात्रभर झोप नसे, वेळेत आटोपेल की नाही, वेळेत आटोपेल की नाही, ही कायम धास्तीच असायची. स्वयंपाक खोलीला लागून प्रार्थना हॉल म्हणजे जेवण हॉल असल्यामुळे पहाटे 5:30 ते 6 पर्यंत लाटण्या बेलण्याचा बोलण्याचा व चपाती उलटण्याचा आवाज बिलकुल खपत नसे. प्रार्थनेत बाईंना बिलकुल व्यत्यय आलेला चालायचा नाही, त्यामुळे ती एक टांगती तलवारच कायम डोक्यावर. अगदी हळूहळू न वाजवता 8च्या आत सगळ्या चपात्या करून पूर्ण झाल्याच पाहिजे. चपात्या होत आल्या, थोड्या राहिल्या की मधल्या चुलीवरचा तवा उचलायचा. मोठ्या भकुण्यात मसूर वा मूग नाही तर चवळी असं कडधान्य शिजवायला ठेवायचं. तोपर्यंत स्वयंपाकाच्या आजी यायच्या. सरूबाई त्यांचं नाव. आम्ही सकाळीच भाजी चिरून ठेवलेली असायची, ती त्या फोडणी द्यायच्या. भाजी कोरडी पातळ आमटी त्यात खोबरं लसूण कोथिंबीर टाकलेली असायची, म्हणजे चपात्या भाजी आमटी झालेली असायची. भात शिजू लागताच इकडे ताप करायचं. रात्री जर्मनच्या अंड्यात पावडरचं दूध नीट टाकून ठेवून गार करून लावलेलं दही खुसळायचं. ताप तयार. 10:30 जेवणाची वेळ व्हायची. सगळ्यांनी पटापट ताट 2 वाट्या पेला घेऊन यायच्या. सर्व ताटं ताटाळ्यात नंबरवर लावलेलीच असायची. प्रत्येकीला नंबर ठरवून दिलेला असायचा. तेच ताट तिनं घ्यायचं, ते स्वच्छच असलं पाहिजे, कारण एखाद्या नंबरचं ताट घाण डाग पडलेलं वा काळं दिसलं तर शारदाबाई लगेच म्हणायच्या,
3: हातातला जोर गेला का पोटाला कमी पडायला लागलंय.
2: तेव्हा नंबरवर ताट चकचक न चमकेल तर नवलच. हॉल भर चारी बाजूला बस्करच्या पट्ट्या अंथरलेल्या. पाठीला पाठी लावून मधल्या मुलींनी बसायचं. नीट व्यवस्थित स्वयंपाकाची पाळी असलेल्या मुलींनी मिठापासून सुरुवात करून सर्व वाढायचं. 2 अडीच पोळ्या, 1 वाटी आमटी, 1 मुदी भात भाजी, वाटीभर ताक. तसे इतर ठिकाणच्या बायांना अन्न भरपूर व्हायचं. सकाळचंही असायचं. मी वयाच्या 8व्या वर्षी तिथं गेले ते 17व्या 18व्या वर्षांपर्यंत तिथंच राहिले. सर्वात लहान मुलगी म्हणून 1962 जून महिन्यात गेले. आम्ही कोर्ट कमिटेड 4 मुली रिमांड होमच्या अनाथ मुली म्हणून तिथं गेलो. 5-6 वर्षात मॅट्रिकहून बाहेर पडल्या. पैकी आशा लता देशपांडे भगिनी मोठ्या होत्या. 4-6 वर्षात मॅट्रिकहून बाहेर पडल्या. तिसरी कमल चव्हाण. 8व्या वर्गात असताना सुट्टीला म्हणून जी आपल्या वडिलांबरोबर गावी गेली ती पुन्हा आलीच नाही. राहता राहिले फीस फक्त 17-10 ते 11 वर्ष. फ्रॉक मध्ये आले आणि साडीतच बाहेर पडले. एक समंजस मोठी मुलगी म्हणून. पण हे मोठं होत असताना वरची एक एक शिक्षा उपभोगून अनुभवून आणि सर्व प्रकारची कामं करून इतकी तरबेज झाली की शेवटच्या 2 वर्षात स्वयंपाकाच्या पाळीच्या वेळेला माझ्या सोबतीला 2-3 जरी मुली असल्या तरी मी वेळेत काम पूर्ण करत होते. शारदाबाईंचा काम कुणासतो पण अखेरपर्यंत माझ्यावर रोष होता. त्या मुद्दाम लहान आणि कामचुकार मुली माझ्या मदतीला देत असायच्या. सणावाराला तर मुद्दामहून माझी स्वयंपाकाची पाळी लावायच्या. विशेषतः पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर एवढ्या मुलींचा पुरणपोळीचा स्वयंपाक वेळेच्या आत व्हायला हवा. आजी आंघोळीला पाणी गरम करून घे म्हणायच्या. पहाटे 3-3:30 आंघोळ व्हायची. एक एक कामं त्या सांगत जायच्या. मी आणि माझ्या सोबतीने पूर्णावरणाचा स्वयंपाक करत असू. अगदी भराभर मोठमोठ्या पोळ्या करायची सवय लागली ती इथेच. त्यामुळे आज मी आणि माझ्या 4 माणसांच्या संसारात जेव्हा केव्हा पूर्णाचा स्वयंपाक करते तेव्हा छात्रालयाची आठवण झाल्या केली राहत नाही. बोर्डिंग मध्ये काम करणारी बाकी मंडळी म्हणजे लाकडं फोडणाऱ्या फकीरा, दळण दळून आणणाऱ्या गेरबा यांना सणावाराला ताट भरून जेवायला द्यायचं. आमटी तर ते दोघेही फुरक्या मारू मारू खायचे.
3: अजून थोडी वाढा ना व्हायची.
2: मी कोल्हापूर सोडल्यानंतर ती दोघही म्हणे माझी खूप दिवस आठवण करत होते. मी आज जरी माझ्या घरी पुरणपोळी केली तर त्या गरीब बिचाऱ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ती गरीब माणसं तेव्हाच कितीतरी थकलेली होती. आता आहेत तरी की नाही कुणास ठाऊक. मला अजूनही चांगलं आठवत मी 3री किंवा 4थीला असेल. आमच्या शारदाबाईंचा नातू म्हणजे जयंत तेव्हा फार लहान होता, असे 5-6 वर्षांचा. काका आणि बाईंचा तो जीव की प्राण. त्याचे वडील डॉक्टर दशरथ जाधव म्हणजे काकांनी शिकवलेला वाढवलेला मानसपुत्र. डॉक्टर झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी ते परदेशात गेलेले. त्याची आई म्हणजे जयंताची आई पुण्याला तिच्या माहेरी आणि हा बाई काकांकडे अगदी जीवापलीकडे त्याला सांभाळावं. तो शाळेत जाऊ लागला तेव्हा स्वतः काका त्याच्याबरोबर त्याचं बोट धरून शाळेत न्यायचे. अगदी छान गुटगुटीत शरीर यष्टीचा जयंता शाळेच्या युनिफॉर्म मध्ये टीव्हीवरच्या जाहिरातीतल्या पोरासारखा छान दिसायचा. काका स्वतः त्याची वॉटर बॅग घ्यायचे. आजानात्वाची जोडी रस्त्याच्या कडेकडेनं गप्पा मारत मारत शाळेत जायची. पुन्हा सायंकाळी स्वतः काका त्याला आणायला जायचे. बाई त्याला बोर्डिंगच्या मुलींमध्ये कधी मिसळू द्यायच्या नाही. काही ठराविक मुलींनाच त्या बोलवायच्या. सायंकाळी आम्ही त्याच्याबरोबर खेळत असायचो. त्या ठराविक मुलींमध्ये माझाही नंबर लागायचा. खूप खूप खेळायचो आम्ही. खेळ म्हणजे काय तर लपंडाव, चोर पाणी, तर कधी शिवाशिवी. कधी कधी एखादी प्लॅस्टिकची छोटी खेळणी घेऊन मातीत लपवून ठेवायची आणि सगळ्यांनी मिळून ती शोधायची. झाडांच्या आळ्यातली माती उकरायची त्यामुळे सगळ्यांचे हातपाय कपडे मातीनं भरलेले असायचे. कधी कधी पळापळी करता करता चिक्कू पेरूच्या झाडावर सुद्धा चढायचो. एकदा तो खूपच गंमत झाली. जयंता चुकून चिकूच्या झाडाच्या आड दडून बसला. अगदी झाडाला खेटून अंग चोरून झाडाला असलेल्या मुंगळ्यांनी त्याला धरलं. एक का दोन चांगले चार सहा मुंगळे हातापायावर मानेवर चढले आणि चावले. ठणा ठणा बोंबलायला सुरुवात केली त्यांनी. तो ओरडायला लागलेला पाहून आम्ही सगळ्या जणी खूप घाबरलो. बाई पण धावतच बाहेर आल्या. आम्ही त्याच्या अंगावरचे मुंगळे काढायचा प्रयत्न केला पण ते निघाले तर मुंगळे कसले. मुंगळ्यांचं अर्ध शरीर ओढून काढलं. तोंडाच्या दाताच्या चिमटीत धरलेलं जयंताचं अंग लाल बुंद झालं होतं. बिचारा पुन्हा तो आणि आम्ही कधीही त्या चिकूच्या झाडाला खेटायला गेलो नाही. खेळ संपवून हातपाय धुवून आम्ही आपापल्या खोलीत जायचो. थोड्याच वेळात प्रार्थनेची वेळ व्हायची. सगळ्याजणी हातातली कामं सोडून चौकात प्रार्थनेला जमायचो. सायंकाळच्या प्रार्थनेला भिडेताई सुद्धा असायच्या. ओट्यावर एका खांबाला टेकून ताई, दुसऱ्या खांबाला टेकून शारदाबाई आणि दोघींच्या मध्ये मांडी घालून जयंताही हात जोडून प्रार्थनेला बसायचा. भगवद्गीतेतले काही अध्याय सर्वांनी मिळून म्हणायचे. नंतर जिचा आवाज चांगला आहे तिनं म्हणजे मंगल पुरेकरनं छानस भजन सांगायचं. तिच्या पाठोपाठ सर्वांनी म्हणायचं. पुन्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत व्हायचं. प्रार्थना संपली की कोणाच्या काही अडचणी असल्यास किंवा भांडण वजा तक्रारी असतील तर त्याही सांगायच्या. भिडेतही त्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करायच्या. थोड्याच वेळात सायंकाळच्या जेवणाची वेळ व्हायची. मुली भराभरा उठून ताटवाटी घेऊन चौकात येऊन समोरासमोर दोन ओळी करून बसायच्या. ताई समोरच बसायच्या. बाई जयंताला घेऊन घरात जायच्या. त्याचीही जेवणाची वेळ झालेली असायची. त्यांच्या खोलीचं दार उघडलं की समोरच उंच ओट आहे. त्या ओट्याच्या दोन्ही बाजूंचं दार, त्या ओट्याला दोन्ही बाजूंचं दार, आतल्या बाजूला भांडी ठेवलेली. त्यातूनच बाई त्याचे ताट वाटी पेला काढून त्याला ओट्यावर बसवून जेवायला वाढायच्या. हा एक कार्यक्रम नित्याचाच ठरून गेला होता. पण जयंता हाताची घडी करून मख्ख बसलेला, हात पुढे करून जेवायचा नाही.
4: बाई ग तू मला माझा हात भरतो.
2: मग बाई स्वतः त्याच्या समोर स्टुलावर बसून त्याला जेवायला घालायच्या. अगदी चौथीत असेपर्यंत काका कधी कधी बाईंनाच रागवायचे. म्हणायचे पुरे पुढे नातवा पुढे बाईंना बाकी सगळं फिकं होत. जयंता जेवताना कधी कधी फार मजा करायचा. खर तर आम्ही तिथे नसायचोच पण नंतर सांगायच्या. बाईंनी त्याला दोन चार घास खायला घातले की त्याने तोंड गच्च मिटून घ्यावं. तोंडातला खास तोंडातच गप्प. का झालं? अरे खा की र. मग त्यांनी तोंडातला खास पचकन थुंकावा आणि बाईकडे बघून रडव्या सुरातच म्हणाल,
4: मला त्या प्रेमाच्या नाकातला शेंबूळ दिसतोय. मला नको आता जेवण नको.
2: अनेक विनवण्या कराव्या बाईंनी. छान छान गोष्टी सांगायचा प्रयत्न करायचा. त्याचं मन दुसरीकडे वेधण्यासाठी त्याला बाहेर बागेत आणायच्या. आकाशातला चांदोबा दाखवायच्या. पण छे तो काही केल्या जेवायचं नाही ते नाहीच. मग बाई जेवायला बसायच्या. त्या अगोदरच भिडेतेने बोलवून घ्यायच्या. जवळच असलेल्या कॉटवर ताई, स्टुलावर बाई, ओट्यावर जयंता. ताईंनी गोष्ट सांगायला सुरुवात केली की मगच हे महाराज जेवायला सुरुवात करायचे. ताईंची गोष्ट सांगायची एक सुंदर अशी शैली होती आणि अतिशय मनोरंजक, नवनवीन, मुलांना भावतील अशा गोष्टी फक्त त्याच सांगू शकायच्या. गोष्ट ऐकता ऐकता इकडे भराभर तोंडात घासायचे. पोट गच्च भरलं, पाणी प्यालं की ढेकर दिल्यावर बाईंनी म्हणावं, ताई
5: ढेकराचं जेवण आता राहिलेली गोष्ट उद्या.
2: तोपर्यंत रात्रीचे 9:30 झालेले असायचे. ताई घरी निघायच्या. इकडे जयंतरावांची स्वारी केव्हाच झोपलेली असायची. पण त्या अगोदरच ताईकडून पुढच्या अर्ध्या गोष्टीचं वचन घेतलेलं असायचं. म्हणजे दुसरा दिवस संध्याकाळी ताई गोष्ट सांगत जेवताना बाई त्या शेंबड्या प्रेमाला कधीही त्याच्या समोर लिहू द्यायचे नाही. पण जयंता चौकात खेळता खेळता ती जिथं अभ्यास करत असेल तिथं जाऊन तिच्या समोर बसायचा, तिला विचारायचा,
5: प्रेमा प्रेमा ग तुझा रंग कसा?
2: मग तीही सांगायची,
5: काला काला फुट्ट.
2: सर्वजणी हसायच्या, तोही टाळ्या पेटून हसत हसतच बाईंकडे जाऊन म्हणायचा,
5: बाई ग मी तुझ्या प्रेमाकडे जाऊन आलो.
2: त्यावेळी प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक नुकतंच आलं होतं. तर असा हा लहानसा पण खोडकर जयंता आम्हा मुलींना फारच आवडत होता. बिचारी प्रेमा, त्याच्यामुळे एक टेंगलीचा विषय झाली होती. समजदार पण अत्यंत गबाचोट होती. सर्वच अर्थांनी कपडे ढगळे, भडक रंगाचे, तिचा रंगही भडकच, फेंद्र नाक, फदारे वेण्या, पुन्हा त्याला तांबड्या पिवळ्या मोठमोठ्या झुपकेदार गोंड्यांच्या रिबिनी, ते झुपके झुलवत हलवतच चालायचे. प्रथम पाहणाऱ्यालाही कसंच वाटायचं. पण आम्हा मुलींना तिला पाहायची सवय झाली होती. जयंतासाठी काकांनी दोन कपाटं भरून पुस्तकं आणली, त्याला त्याच्या वयानुसार ती वाचायला दिली. तो चौथी बोर्ड स्कॉलरशिप परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम आला. तेव्हा त्याच्या श्रीराम विद्यालयाला काकांनी अख्खी लायब्ररीच देऊन टाकली. जयंता काका बाईंच्या प्रेमाच्या सावलीतच वाढला. काका प्रसंगी त्याच्याशी कठोर वागले. किड्या मुंगीला लहानपणी घाबरणारा जयंता आज उत्कृष्ट सर्जन झाला आहे. आजही मला तो लहानपणीचा अबोध निष्पाप छोटासा जयंता आठवतो. लहानपणीची त्याची ती कोड कौतुक, आम्ही त्याच्या बरोबरीचे असूनही मोठ्या अपूर्वाईने पाहत असायचो.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन सातवा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.

आपल्या समोर कळू द्यायची शाळा आपल्या समोर या ठिकाणी ग्रंथ सादर करीत आहे.

0: अगदी तो सुंदर असा बोलतोय.
1: एक थोडीशी माहिती सांगतो. आता या मुलीने काय केलं तुम्हाला कळलं का? की होळीमध्ये आणि दिवाळीमध्ये बंजारा समाजामध्ये एक विशेष प्रथा असते की ते भावाला आशीर्वाद देतात, त्याला बेरिया असं म्हणतात. जसं त्या मुलीने समोर येऊन ती आरती घेतली. मग बंजारा समाज हा निसर्गपूरक समाज होता. त्यांच्याकडे पारंपरिक शेकडो गाई आणि बैल असायचे. मग ते बैलांची आणि आपल्या बैल सांभाळणाऱ्या भावाची एक पूजा करत त्याला आशीर्वाद द्यायचा सगळ्या बहिणी. तो एक प्रोग्राम होता. नंतर त्यांनी एक होळी सारखं इथे केलं होतं. तर आजही बंजारा समाजामध्ये होळी ते होळी जेवढे मुलं जन्मतात त्या मुलांचा नामकरण सोहळा हा होळीतच होत आहे. बरोबर. होळीनंतर जेवढे काही 12 महिने म्हणजे होळीची होळी पेटली त्याच्यानंतर एक सेकंदाने मुलगा जन्मला तर त्याचा पुढच्या होळीला बारसा होतो. आणि हे जे समोर गवत होत त्याला तीज म्हणतात. आणि योगायोग असा की ह्या वर्षी तर तीजचा प्रोग्राम हा कालच दरवर्षी राखी पूनमला बंजारा समाज मध्ये तीजचा प्रोग्राम होता आणि राखी पूनम काल परवाचा. त्यामुळे आपला हा योगायोग जुळला.
0: पिंपळखेड माध्यमिक असेल शाळा
2: लक्ष्मीचा अवतार म्हणजे ज्याप्रमाणे जोगवा मागणारा जोगती किंवा जोगवा मागणारी जोगती अगदी त्याच पद्धतीने गुलाचरणापासून अनादी अनंत काळापासून त्याच्या घरापासून त्यानं स्वतःला अर्पण केलंय त्याकडून लक्ष्मीकडे तिचा आविष्कार अर्थात अंगणात दारा दारात येणारा आईची विनंती करणारा हा पुत्र आज

पिंपरखेड माध्यमिक आश्रमशाळा जोरदार असा पत्र दुरुस्त या ठिकाणी सादर केलेला आहे. आता यानंतर प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तळोदे.

0: लोणाकाय माध्यमिका संस्था लोणचे आता तळोबेजी शाळा आपल्या समोर असं गीत घेऊन येत आहे. हे जी या गीतातली जी भविष्यवाणी आहे, सेवालाल महाराजांनी 150 वर्षापूर्वी ती भविष्यवाणी केलेली होती.
1: मुखेन पाणी पाणी

ಹಾಡ್ತಾ ಪಡ್ತಾರೆ.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.